निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताण तणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आशा वाघमारे बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आज आहे मंगळवार आणि आज आहे 26 मे 2026 ही तारीख, आणि मंडळी आज आहे जागतिक रेड हेड दिवस, आणि तसंच स्वयंशासित प्रदेशांच्या लोकांसोबत एकतेचा आंतरराष्ट्रीय सप्ताह देखील आजपासून साजरा केला जातो बरं का। आणि आजच्याच दिवशी 1896 मध्ये निकोलस रशियाचा झार झाला। 1986 मध्ये युरोपियन समुदाय नवीन ध्वज स्वीकारला। 1989 मध्ये मुंबई जवळील न्हावा शेवा बंदराचं उद्घाटन झालं। 1999 मध्ये श्रीहरिकोटा इथून PSLV-C2 या ध्रुवीय उपग्रह वाहकानं भारताचा ISSP-4, कोरियाचा किटसॅट आणि जर्मनीचा DLR टबसॅट या 3 उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचवलं। 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह, हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपण ना नेहमीच सकाळची सुरुवात छान पॉझिटिव्ह करत असतो, कारण सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह झाली की दिवस कसा पॉझिटिव्ह जातो. आणि त्यासाठी आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा, मोहरा तोची अंगे सुतन जळे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. याचा अर्थ असा, खरा हिरा ऐरणीवर ठेवून वरून घन मारला तरी फुटत नाही, त्याच हिराला खरं मूल्य असतं, चुरा होतो तो कृत्रिम होय. ज्याच्या संगतीत सूत जळत नाही तोच खरा मोहरा होय. तुकाराम महाराज म्हणतात, संत ही तसेच असते जे जगाचे आघात सहन करत असतात. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे जागतिक रेड हेड दिवस. म्हणजे काय तर जागतिक रेड हेड दिवस हा ना दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो आणि नैसर्गिक लाल केस असलेल्या प्रत्येकाला साजरा करण्यासाठी हा दिवस बाजूला ठेवला जातो. बरं का? हो, तुमचे केस जर लाल असतील किंवा तुमचे केस लाल असल्यास तुम्हाला एका अद्वितीय गटाचा भाग मानलं जातं, कारण जगातील फक्त 2% कमी लोकसंख्येचा वर्ग हा जन्मतः नैसर्गिकरित्या लाल केसांचे असतात. आणि लाल केस अधिक सामान्य आहेत आणि उत्तर युरोपीय वंशाच्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात 2% ते 6% दरम्यान दिसतात. लाल केसांना लालसर रंगद्रव्य फिलोमेलॅनिनच्या उच्च पातळीपासून आणि गडद रंगद्रव्य युमेलॅनिनच्या निम्न पातळीमुळे रंग मिळतो. तर म्हणजे अशा प्रकारे हा दिवस आहे जागतिक रेड हेड दिवस. तर या दिवसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे पण रेड केस आहेत का? नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: एक लाजरा नुसता जरा मुखडा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आई वाळा तुला घाल दिला, आगी दून ताऊन सुलाखोनी, तीट लावण्या काजळ देईल, रयतही अंधाराचे घेऊन।

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तीत डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत, छान छान गाणी सोबत आहेत। आणि मंडळी, खरं म्हणजे ना, आपण कोणताही जेव्हा प्रवास करत असतो ना, त्या प्रवासामध्ये अडथळे खूप येतात बरं का, आणि ते अडथळे आपल्याला दूर करायचे असतात, आणि ते अडथळे दूर करून आपण खूप कष्टानं जेव्हा पुढे जातो ना, तेव्हा त्याची चीज होते, आणि तेव्हा मग आपल्याला किंवा सगळ्यांना कळतं की येस, सगळे करू शकतात। असाच एक आत्ता क्षण आला होता की आपले जे तमाशा कलावंत आहेत रघुवीर खेडकर यांनी पद्मश्री पुरस्कार नुकताच स्वीकारलाय, आणि हे नुकतंच झालेलं आहे। त्यांना खरं म्हणजे सगळ्या रेडिओ नगरच्या टीमकडून, माझ्याकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि सगळ्या नगरकरांकडून खूप खूप शुभेच्छा। आणि मंडळी, कोणताही प्रवास हा साधा नसतो, प्रत्येक प्रवास हा खूप खडतर असतो, आणि त्या खडतर प्रवासातून जे मार्ग काढतात ना, मग त्यांचं नाव असं झळकताना दिसतंय। तर असंच नाव आता तमाशा कलावंत रघुवीर खेडकरांचं आता झळकताना दिसतंय। तर मंडळी, पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊयात। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. छानसं गाणं आपण एन्जॉय करतो आहोत, धुंदीत गाऊ मस्तीत राहू, असं छानसं गाणं आहे. खरंच या गाण्यासारखंच आपण राहायला पाहिजे, जेणेकरून टेन्शन चिंता दूर होते. आणि म्हणजे आता सकाळचे 8:14 झालेत, ऐकूयात काल म्हणजेच 25 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आसाम विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक काल म्हणजेच 25 तारखेला सादर करण्यात आलंय आणि या विधेयकावर 27 मे रोजी चर्चा होईल. जर हे विधेयक मंजूर झालं तर आसाम हे विधेयक सादर करणारं देशातील तिसरं राज्य बनणार आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोश्यारी यांना काल नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा इथं बोलताना लाडकी बहीण योजनेमुळे इतर कामांचं फंडिंग रखडल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या थेट विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनानं पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय आणि आज रात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत. आणि अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारात जाणारा पारशा खुंट ते जुना गंज बाजार रस्ता नूतनीकरण कामानिमित्त खोदण्यात आलाय बरं का, त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे 10 दिवस बंद राहणार आहे. तर या रस्त्यानं जर प्रवास करणार असाल तर काळजी घ्या, कारण इथे रस्ता नाहीये, याचा पर्यायी रस्ता तुम्ही निवडू शकता. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे, तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, सकाळचे 8:27 झालेत बरं का. आणि मंडळी, आपलं नगर जिल्हा किंवा आता नगरचा वर्धापन दिन येतोय बरं का, म्हणजेच नगर जिल्हा असा आहे की ज्याला एकुलता एक आहे की ज्याला वर्धापन दिन आहे, नगर शहराला वर्धापन दिन आहे. आणि त्यामुळे एक वेगळाच अभिमान आपल्याला आहे जो असायलाही हवा. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणं असे आहेत बरं का जे खूप जवळचे आहेत. म्हणजे आपल्या शहरातलाच विचार केला तर मेहराबाद, इथे मेहरबाबांचं समाधीस्थान आहे. म्हणजे किती मोठं ठिकाण आहे तिथं, जिथे फॉरेनर्स येतात, जिथे बाहेरून लोक येतात. त्यामुळे गर्व तर असायलाच हवा, अभिमान तर असायलाच हवा जो प्रत्येक नगरकरांना आहे. आणि मंडई तसंच शिर्डीमध्ये साईबाबांचं मंदिर आहे, तिथे अनेक मान्यवर येत असतात. आणि नुकतंच साई समाधीवर आपला माथा टेकवण्यासाठी आपल्या विख्यात गायक शंकर महादेवन हे आले होते. आणि त्यांनी सुना साधोजी साधोजी राजा राम कहोजी या भजनाचं ध्रुवपद आळवीत विख्यात गायक शंकर महादेवन यांनी आपल्या मनातील भावनांचा मोकळीक वाट करून दिली आहे. आणि साईनामाचा जय जयकार केला आहे. आणि बालपणी आपले गुरु संगीतकार कैलासवासी श्रीनिवास खळे यांच्यासोबत साईंच्या दरबारात लावलेल्या हजेरीला देखील उजाळा त्यांनी यावेळी दिलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे काल आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथं विख्यात गायक शंकर महादेवन यांनी दर्शन घेतलं. आणि त्यांनी आठवणी देखील सांगितल्या. आणि त्यांनी जे सुना साधोजी राजाराम कहोजी हे जे गाणं आहे ह्याचं कडवं आळवलं. आणि साई दरबारात त्याचं ध्रुवपद देखील सादर केलं. खरंच खूप मोठे मोठे मान्यवर येतात. आणि खरंच आपल्या अहिल्यानगरचं एक वैभव हे सगळं आहे. आणि ते जतन करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेच पाहिजेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:43 झालेत आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आर्जे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्याची. ऐकूयात हे बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अॅथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ तिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मान चिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शहा बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शहा येत्या 29 रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शहा त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील, त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83.09 रुपये झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आता आपण सध्या बघतो आहोत की ऊन जे आहे ना ते वाढतच चाललंय बरं का. काही ठिकाणी वाढत चाललंय, काही ठिकाणी कमी होत आहे, कधी आभाळ येत आहे तर कधी कधी पाऊस देखील पडतो आहे. आणि अशाच वातावरणात काळजी करण्याची गरज आहे बरं का. आणि मंडळी आता या सूर्याच्या रौद्र रूपामुळे नवतपाच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांसोबतच विदर्भियांना देखील जोरदार चटके सहन करावे लागले. उन्हाच्या भीषण लाटेमुळे सोमवारी विदर्भातील कमाल तापमान मोठी उसळी घेतली होती आणि उपराजधानी नागपूरमध्ये पारा उच्चांकी 46.5 अंशापर्यंत गेला. तर सध्या हॉट सिटी बनलेल्या ब्रह्मपुरीचा पारा तब्बल 47.6 अंशावर झेपावला आहे. प्रादेशिक हवामान विभागाचा रेड ऑरेंज आणि येलो अलर्ट पाहता या आठवड्यात उन्हाचा तडाखा आणखीन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दर मंडळी अशा प्रकारे ऊन वाढतच चाललंय. ब्रह्मपुरी जे आहे तिथे 47.6 अंश एवढं ऊन नोंदवण्यात आलेलं आहे. सगळ्यात जास्त ऊन तिथे आहे नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर यांसारख्या ठिकाणी देखील 46 अंशाच्या पुढेच ऊन आहे. त्यामुळे खूप काळजी करण्याची गरज आहे कारण या उन्हानं उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतरांची आणि स्वतःची काळजी घ्या. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
4: सावन का महिना पवन करे सोरू,

0: れソール。
1: ババ抜かれショール。
0: あれババショールないソールソールソール。

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असलेली ॲग्रेको इंडिया ही कंपनी पुण्यात पुढील 10 वर्षात 400 कोटींची गुंतवणूक करणार आहे बरं का? हो, या संदर्भात कंपनीनं सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारशी सामंजस्य करार केलाय. आणि या गुंतवणुकीमुळे 1000 हून जास्त रोजगार निर्मिती होणार आहे, आणि ती देखील थेट रोजगार निर्मिती असणार आहे. पुणे आता ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचं महत्त्वाचं केंद्र बनत असून या GCC कॅपिटलमध्ये ॲग्रेको कंपनीचं स्वागत आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळेल अशी हमी फडणवीस यांनी यावेळी दिलेली आहे. तर मंडई, पुण्यातील प्रकल्पासाठी शासनाकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी, मंजुरी, सवलती आणि अन्य प्रशासकीय बाबींमध्ये विद्यमान धोरणांनुसार सहकार्य केलं जाणार आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागांच्या माध्यमातून या गुंतवणुकीला गती देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. तर मंडळी, अशा प्रकारे ॲग्रेको इंडियाची पुण्यात 400 कोटींची गुंतवणूक येणार आहे, आणि त्यामुळे ही गुंतवणूक झाल्यामुळे अनेक रोजगार निर्मिती होतील आणि ते खूप महत्वाचं ठरणार आहे युवकांसाठी आणि इतरांसाठी देखील. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडई तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात ना क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी 7 डिसेंबर पासून तपासणी मोहीम सुरू आहे बरं का. आणि यामध्ये 399 गावांतील 1,41,130 नागरिकांच्या तपासणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 1,30,000 नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये 212 जण बाधित आढळलेत. गेल्या 2 वर्षात 9,403 जणांना क्षयरोगाची बाधा झाली आहे. यामध्ये 247 जणांना आपला जीव गमवावा लागला. क्षयरोग झालेल्या रुग्णांमध्ये एकट्या फुफ्फुसाच्या आजाराचं प्रमाण 76% इतकं आहे. गेल्या वर्षी 4,581 जणांना क्षयरोगाची बाधा झाली. यात 3,421 जणांना फुफ्फुसाचा आजार तर 1,046 जणांना मणका, मान, डोळे, हाड, गर्भाशय यासारख्या क्षयरोग निष्पन्न झालं होतं. आणि 2023-24 मध्ये 4,822 जणांना बाधा झाली आणि 150 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 3,821 जणांना फुफ्फुसाचा तर 981 जणांना व्याव्यतिरिक्त त्याचा क्षयरोग झाला होता. आणि क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी शासन विविध स्तरावर मोहीम राबवत असतं आणि आपल्या जिल्ह्यात त्यानुसार 399 गावांची निवड AI माध्यमातून करण्यात आली आहे. तर मंडई, अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात 1,25,000 नागरिकांची क्षयरोग तपासणी होतीये. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: ते
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या आपल्या अहमदनगर म्हणजे आत्ताच अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 9 व्यक्तींची 16 अर्ज घेतलेत बरं का, आणि एकही उमेदवार अर्ज दाखल झाला नाहीये. या निवडणुकीसाठी सोमवारी म्हणजेच 25 तारखेला अधिसूचना जारी करण्यात आली होती. उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्यास प्रारंभ झालाय आणि 1 जून पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 जून रोजी अर्जांची छाननी होईल. 4 जून ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे आणि उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी 9 व्यक्तींनी 16 अर्ज घेतले आहेत. सर्वसाधारण उमेदवारासाठी 10,000 तर अनुसूचित जाती जमातीसाठी उमेदवाराला 5,000 रुपये अनामत आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे, सुधीर नाथा वैरागर, कमलेश हस्तिमल गांधी, आशिष रमेश शेलार, संतोष एकनाथ चोळके, प्रीती सत्यजित कदम, मनीषा सूर्यकांत कदम, ऍडव्होकेट शिवाजी दत्तात्रय शिंदे, प्रवीण सुभाष दळवी यांनी अर्ज नेलेत. तर मंडळी, अशा प्रकारे विधान परिषदेसाठी 16 अर्जांची आता सध्या विक्री झालेली आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

0: नमस्कार अहमदनगर, मी नैना खेडकर आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत भंडारदरा परिसरातील काजवा महोत्सवासाठी या वर्षी ना वन विभागानं विशेष नियमावली लागू केली आहे बरं का. दररोज केवळ 2000 पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. आणि अभयारण्यात वाढती गर्दी आणि पर्यावरण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय, जो खरंच खूप महत्वाचा होता. मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या काजव्यांच्या नैसर्गिक प्रकाशोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भंडारदरा, घाटघर, सामरद, रतनवाडी परिसरात दाखल होतात. गेल्या काही वर्षांत पर्यटकांची संख्या प्रचंड वाढल्यानं पर्यावरणात ताण निर्माण होत असल्याचं वन विभागाच्या निदर्शनात आलंय. आणि यामुळे यावर्षीपासून ऑनलाईन नोंदणी प्रणाली लागू करण्यात आली. पर्यटकांना पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय. दररोज फक्त 2000 पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. याच दरम्यान वन विभागानं केलेल्या नियमावलीचं ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमींनी स्वागत केलं आहे. यामुळे काजव्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. तर मंडळी, अशा प्रकारे आता काजवा महोत्सवामध्ये दररोज 2000 पर्यटकच सहभागी होऊ शकतील. आणि खरंच महत्वाचं आहे, कारण त्या काजव्यांचं तसंही आयुष्यमान आयुर्मान खूप मोठं नसतं. आणि त्यातही जर आपण त्यांना एवढा त्रास दिला किंवा मग तिथं पर्यावरणाला त्रास दिला तर काय होऊ शकतं, आपण आता सध्या पाहतोच आहोत. त्यामुळे ह्या नियमावली खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला काय वाटतं याबद्दल नक्की कळवा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपला केंद्र शासनाच्या पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल विभागानं घनकचरा व्यवस्थापन नियमांमध्ये केलेल्या बदलांची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून सुरू झाली आहे बरं का। आणि पारनेर शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी नव्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन पारनेर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी प्रियंका शिंदे यांनी केलंय। नगरपंचायत हद्दीतील नागरिक, व्यापारी संस्था, तसंच गृहनिर्माण सोसायट्या, आस्थापना, लोकप्रतिनिधी, तसंच मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांनी नव्या नियमांनुसार कचऱ्यांचं वर्गीकरण आणि वैज्ञानिक पद्धतीनं व्यवस्थापन करणं बंधनकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर म्हणजे हे खरंच बरोबर आहे की आपण जर तो कचरा करतोय, आपण जर ते सगळी घाण पसरवतो आहोत, तर त्याचं योग्य व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे। आणि केंद्र शासनानं त्याचे काही नियम पण घालून दिले तर आपण त्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, त्यानुसार ते कचरा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपलं शहर, आपण जिथे राहतो ती जागा स्वच्छ सुंदर बनेल आणि सगळ्यांचं यासाठी सहकार्य असणं देखील तितकंच महत्वाचं आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं, त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात। पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर।

असं वाटतंय, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पारनेर तालुक्यातील कुकडी कालवा पट्ट्यात ना यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झाली बर का. जवळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण भटकंती सुरू आहे. विहिरी, कूपनलिका आणि नैसर्गिक पाणी स्रोत कोरडे पडलेत. आणि युवकांसोबतच सामाजिक कार्यकर्त्यांनी खासगी टँकरद्वारे मोफत पाणी वितरण सुरू केलंय. जवळे गावातील पाणी टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आणि गावातील जलजीवन योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी पण काम अर्धवट असल्यानं ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळालेला नाहीये. नळ पाणी पुरवठा योजनेची मुख्य विहीर कोरडी पडली आहे. कुकडी कालव्याचं आवर्तन लांबल्यानं पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. महिला, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांना डोक्यावर हंडे घेऊन सायकल आणि मोटारसायकलवर दूरवर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आणि सुमारे 7 ते 8 हजार लोकसंख्या असलेल्या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तर मंडई, आपण काय करतो? तर आपल्याकडे पाणी आहे म्हणून आपण खूप उडवतो.

पाणी आलं की जुनं पाणी फेकून देतोय, नवं पाणी भरतोय, कारण पाणी शिळं होतं हा आपला गैरसमज आहे. तर असं होत नाही, पण आपण देखील पाणी वाचवलं पाहिजे, कारण आपण पाहतो आहोत दिवसेंदिवस दुष्काळ पडत चाललाय, दिवसेंदिवस तापमान वाढत चाललंय आणि पाण्याची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे आपणही आतापासूनच काळजी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांना पाणी मिळत नाही त्यांच्यापर्यंत कसं पाणी पोहोचवता येईल, त्यांना पाणी कसं मिळेल याकडे देखील लक्ष देणं महत्वाचं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आर्ष कमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले उद्योजक संजय आहेर यांची कन्या सोनल आहेर शिंदे हिनं ना युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन म्हणजेच UCL येथून MSc बिझनेस मॅनेजमेंट ही पदव्युत्तर पदवी मेरिटमध्ये उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले बरं का. आणि तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदन होत आहे. आणि रेडिओ नगरच्या टीमकडून आणि माझ्याकडून तसं तुमच्या सगळ्यांकडून देखील तिला खूप खूप शुभेच्छा आणि तिचं खूप खूप अभिनंदन. आणि मंडळी, सोनलनं कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळवलंय. परदेशातील स्पर्धात्मक आणि उच्च दर्जाच्या शैक्षणिक वातावरणात गुणवत्ता सिद्ध करत तिनं मेरिटमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळं आहेर शिंदे कुटुंबासोबतच घारगाव परिसरातील नागरिकांमध्ये आणि तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये देखील अभिमानाचं वातावरण आहे. आणि मंडळी, खरंच काही मुलं हे खूप उंची गाठतात. त्यांचे प्रयत्न, त्यांचे अभ्यास करण्याची जिद्द, काम करण्याची चिकाटी हे त्यांना नेहमी पुढे नेत असतात. आणि असंच सोनल आहेर सोबत झालेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणी साठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग मंडई, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त असा मॉर्निंग शो सुरू आहे. आणि मंडई, आपण नगरकर जे आहोत ना, आपलं प्रचंड नगरवर प्रेम आहे. कारण नगर हे असं शहर आहे ज्याला स्थापना दिन आहे. 28 मे हा आपला स्थापना दिन आहे आणि त्याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि त्याच निमित्त आता आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आहेत प्राध्यापक भरत झवर सर. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, खरं म्हणजे रेडिओ नगर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
1: खूप धन्यवाद.
0: आणि आपण जोडले गेलोयत एका कॉलच्या माध्यमातून. आता तुम्ही बाहेर असूनही नगर वर एवढं प्रेम आहे की नगरशी जोडलं जाणं हे खूप महत्वाचं वाटतंय तुम्हाला. सर, खरं म्हणजे लहानपणापासून तुम्ही नगरमध्ये आहात, आतापर्यंत नगरमध्येच आहात. तर लहानपणापासून आतापर्यंत नगरमध्ये काय बदल झालेत असं तुम्हाला वाटतंय?
1: खूप प्रचंड बदल झालेले आहेत आणि सकारात्मक बदल आहेत काही अनुषंगाने सांगायला आवडेल. आणि जे पूर्वीचं नगर अनुभवतोय, अगदी थोडस एक जुनाट किंवा एक आपण साधारण जर कमर्शियल प्लेसेस जरी पाहिले नगरमधले दुकानं किंवा आजूबाजूच्या एकंदरीत राहणीमान लोकांचं, यामध्ये वेगाने आता बदल जाणवत आहेत. म्हणजे मी नगरला पाहताना दोन भागांमध्ये पाहतो. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी 10 वर्ष पुणेकर होतो आणि त्यातले माझ्या आयुष्यातले साधारण 34 वर्ष मी नगरमध्ये घालवलेले आहेत. मागचे 14 वर्ष जे आहेत मी नगरमध्ये जेव्हा वास्तव्यास आहेत तेव्हा पाहतोय की नगरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट खूप छान होत आहे. मोठमोठे बिल्डिंगी बनत आहेत, कमर्शियल प्लेसेस डेव्हलप होत आहेत, पार्क चांगले होत आहेत, रस्त्यांमध्ये सुधारणा होत आहे, सिग्नलचे नियम काही अंशी बऱ्याच चांगल्या पद्धतीने पाळले जात आहेत. एक लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन पण खूप चांगल्या पद्धतीने सुधारलेली मला जाणवत आहे. पूर्वीच्या काळी जे थोडस नगरचं नाव काही अंशी खराब व्हायचं दंगली किंवा काही जातीय समीकरणांना घेऊन, ते आता खूपच कमी झाले असं मला जाणवतं. आणि एकंदरीतच शिक्षण क्षेत्रात जरी आपण ह्याचा विचार केला, मी शिक्षक म्हणून मी मला हे नक्की आवर्जून सांगायला आवडेल की शिक्षण क्षेत्रात देखील खूप आमूलाग्र बदल घडलेले आहेत. अगदी ग्रामीण भागातले विद्यार्थी देखील आता आज उच्च शिक्षणासाठी नगरच्या ठिकाणी तालुक्याहून येणं प्रेफर करतो किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊन तो पुणे किंवा इतर शहरांमधून शिक्षण घेण्याचा विचार करतोय. हे जे बदल एकंदरीत सकारात्मक घडत आहेत हे खूप म्हणजे विचार करण्याजोग्य आहेत. आणि हे खूप ह्यामुळे नगरचं एक स्थान माझ्या वेगळं त्यामुळे एक मनात आलंय. आणि एक वेगळ्या गोंगाटांपासून किंवा एका प्रदूषण मुक्त वातावरणात आपण छान असं सुखी जीवन नगरमध्ये अनुभवतोय. आणि आय होप यू विल ऑल्सो अग्री की नगरमध्ये एक आपण मिक्स लाईफस्टाईल बघतोय, ज्याला एक थोडीशी ग्रामीणची पण झलक आहे आणि थोडस शहरीकरण आहे, असं मिक्स लाईफस्टाईल आहे. सेमी अर्बन लाईफ आहे असं आपण म्हणूयात. खूपच अगदी अर्बनायझेशन झालंय आणि जे पुणे मुंबई किंवा इतर मोठ्या शहरातून जे चित्र दिसतंय तसं नगरमध्ये जाणवत नाहीये. आणि हे सुदैवी वातावरण आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी.
0: सर, तुम्ही जसं म्हणालात की मध्ये 10 वर्ष तुम्ही पुण्यात होतात पण रमला नाही, याचं कारण काय?
1: नाही, खरं तर 10 वर्ष शिक्षण आणि काही काळ नोकरीनिमित्त मी पुण्यात होतो. आणि कधीच असं मनात नव्हतं की कायमचं पुण्यात राहायचं आहे. आणि त्यामुळे आजही मी पुण्यात जातो येतो, महिन्यातून 3-4 वेळा अनेक वेळा पुण्यात जाणं होतं कामानिमित्त. पण मन रमतं ते आपल्या घरी, आपल्या गावात, आपल्या लोकांसोबत, आपल्या समाजातल्या इतर बांधवांसोबत. आणि आपल्या गावासाठी काहीतरी सुरुवातीपासून करावं हे नेहमी माझ्या मनात होतं. त्यामुळे मी नगरमध्ये स्थायिक पुन्हा झालो. गेले 14 वर्ष झाले डेडिकेटेडली, खूप असं नगरच्या बाहेर न जाता नगरकरांसाठी, नगरमधल्या विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक संस्थांमधून काय करता येईल ह्याचा मी वारंवार विचार करतो एक टीचर म्हणून. आणि आता सध्या मी रिसर्च साठी थोडस मनालीमध्ये आहे, पण तरी देखील मन नगरमध्ये. माझा दिवसातून अनेक वेळा कुटुंबियांशी संवाद होतो, आजूबाजूच्या मित्रपरिवाराशी संवाद होतो की ते कसे आहेत, तिथे काय चाललंय, तिथे पाऊस कसा आहे, अशा एकंदरीत सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे नगरमध्ये मन रमतं आणि जिथे मन रमतं तिथे माणसांनी राहावं असं मला वाटतं. त्यामुळे पुण्यात मन रमत नाही असं नाही म्हणायचं आहे, पण पुण्यामधलं आकर्षणाचं जे जग आहे ते आतमध्ये माझ्या जात नाही. मला नगरचं आकर्षण आहे मुळातच.
0: नक्कीच नक्कीच. आणि सर, खरं म्हणजे तुम्ही उत्तम गिर्यारोहक आहात, तुम्हाला फिरायला जास्त आवडतं. तर आतापर्यंत नगरमधले कोणकोणते ठिकाणं फिरला आहात?
1: नगरमध्ये मी आपल्या जवळपासच्या ज्या काही टेकड्या आहेत खंडोबा टेकडी असेल, चांदबिबी महाल असेल, अशा टेकड्यांमधून माझं वावर जास्त आहे. त्यानंतर नगर जिल्ह्यातलंच अतिशय सुंदर ठिकाण हरिश्चंद्रगड आणि सर्वोच्च शिखर आपल्या महाराष्ट्रातलं जे आहे कळसुबाई, ते ही अगदी नगर जिल्ह्यातच असल्या कारणाने तिथे देखील माझा 2-3 वेळा जाण्याचा योग आला. 3 वेळा आतापर्यंत मी महाराष्ट्रातलं ते शिखर जे आहे ते सर करू शकलो. आणि यात जरी आत्ता गिर्यारोहणाचं प्रशिक्षण जरी मी हिमाचलमध्ये घेतलं असेल तरी देखील नगरमध्ये वावरताना तिथलच्या टेकड्या किंवा तिथलच्या आजूबाजूचे जे काही असे प्रेक्षणीय स्थळ आहेत तिथे माझं मन रमतं. आजूबाजूचे जे काही आपल्या पुरातन वास्तू आहेत म्हणजे बेहस्तबाग महल म्हणा किंवा इतरही काही आपल्याकडच्या आजूबाजूचे दमडी मस्जिद आहे, किल्ला आहे, अशी ठिकाणं मला आकर्षित करतात. विकेंडला शक्यतो रविवारी मी अशा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न माझा असतो. आणि त्यामुळे एक नगरचं एक वेगळं स्थान मनात निर्माण झालंय की या ऐतिहासिक स्थळांची ओढ एक मनामध्ये नेहमीच कायम आहे.
0: आणि सर नगरमधलं कोणतं ठिकाण असं आहे जे तुम्हाला प्रचंड आवडतं, तुम्ही जर कधीही वाटलं कुठेतरी जावं तर तिथे जाऊन बसू शकताय असं ठिकाण?
1: ऑफकोर्स चांदबिबीचं महाल जो आहे तो सुंदर आहे, तिथे जायला खूपच आवडतं मला. विकेंडला मी तिकडे प्रयत्न करतो की तिथे जाण्याचा असतं. आणि दुसरी गोष्ट जी खंडोबा टेकडी आहे म्हणजे आम्ही शिव मल्हार टेकडी म्हणतो तो एक ठिकाण खूप छान आहे. त्या व्यतिरिक्त गोरक्षनाथ गडाचं जे ठिकाण आहे अगदी जिथे देवतांचं वास्तव्य आहे तिथे निसर्गसृष्टी सुद्धा खूप सुंदर फुललेली असते जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, त्या ठिकाणी माझं मन रमतं. अशा ठिकाणी जायला आवडतं. त्या व्यतिरिक्त डोंगरगण म्हणून जो आपला ठिकाण आहे तिथे देखील खूप सुंदर वातावरण आहे, तिथे तासन तास मन आपलं रमू शकतं असं वातावरण आहे. ही प्रेक्षणीय स्थळ मला असं वाटतं की मोबाईलच्या जगातून बाहेर येऊन प्रत्येक युवकांनी वेळ काढायला पाहिजे थोडस भटकंतीसाठी, आपली संस्कृती जाणून घेण्यासाठी, आपल्या ऐतिहासिक जो वारसा आहे तो जवळून पाहण्यासाठी. कारण काही अनेक वर्षानंतर हे कदाचित नसेलही पण त्याच्या आठवणी आपल्या मनात मात्र कायम असतील, त्यामुळे आत्ता आहेत तर त्या पाहून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतं.
0: नक्कीच नक्कीच. आणि सर जसं तुम्ही म्हणालात की काही वर्षांनंतर या ऐतिहासिक वास्तू नसतीलही कदाचित, पण त्या टिकवण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केलाच पाहिजे. कारण आपण
1: करायला हवा ऍक्च्युअली.
0: तर ते कशा प्रकारे आपण करू शकतो?
1: यामध्ये खरं तर मला वाटतं लोकल अथॉरिटी किंवा गव्हर्नमेंटनी खूप लक्ष घालणं गरजेचं आहे. ज्या वास्तूंना क्षती पोहोचते आहे यावर माझ्यापेक्षाही आपल्याकडे खूप इतिहास तज्ञ आहेत, ते चांगलं सांगू शकतील. पण मला असं वाटतं गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटीनी यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. त्या व्यतिरिक्त नागरिकांनी देखील त्या ठिकाणी घाण करू नये, प्लास्टिकचा कचरा साचू देऊ नये. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे हत्ती बारव आहे, ते खूप छान पद्धतीने नगर ट्रेकर्स नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी व्यवस्थित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. तिथे कचरा साचू नये म्हणून तिथे जाण्यासाठी थोडस एंट्री मध्येच त्यांनी गेट वगैरे जो आहे तो फिक्स अप केलेला दिसतोय मला. छान आहे म्हणजे एकंदरीत हळूहळू नगरकर स्वतःही विचार करतायत की या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत किंवा आपला वारसा आहे ह्याला क्षती पोचू नये, ह्याला कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्नशील आहेत लोक. कदाचित नगरकरांमध्ये आता हळूहळू जागरूकता ह्या पद्धतीने डेव्हलप होते आहे, चांगली गोष्ट आहे.
0: सर खरं म्हणजे नगर बदलतंय, आपण पाहतो आहोत वेगवेगळ्या गोष्टी नवीन येत आहेत नगरमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे विकास होत आहेत, तर पुढील काही वर्षांमध्ये नगर कशा प्रकारे असेल असं तुम्हाला वाटतंय?
1: मला असं वाटतंय मी फायनान्स प्रोफेशनल म्हणून जेव्हा पाहतो, मी कॉस्ट अकाउंटंट आहे, त्यामुळे मला असं वाटतं की नगरमध्ये जी खूप अत्यावश्यक गोष्ट आहे, कदाचित खूप इंडस्ट्रियलिस्ट किंवा इतर लोकही जर रेडिओ ऐकत असतील तर मला असं वाटतं नगरमध्ये एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज हवे आहेत. नगरमध्ये आयटी कंपनी येणं खूप अपेक्षित आहे. नगरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हब हळूहळू तयार होणं गरजेचं आहे. आता शिर्डीमध्ये होऊ घातलंय खूप कौतुकाची गोष्ट आहे, पण एका गावापुरतं मर्यादित न राहता इतर तालुक्यांच्या ठिकाणी देखील काही फॅक्टऱ्यांचा काही स्टार्टअपचा विकास झाला पाहिजे. मुळातच आपल्याकडच्या युवा शक्तीनी नगरमध्ये थांबून काम करणं खूप गरजेचं आहे, रादर दॅन मुव्हिंग टू द अदर लोकेशन विच आर ऑलरेडी प्री ऑक्युपाईड. खूप कंजेशन झालेले मोठ्या मोठ्या शहरांमधून, आणि त्यामुळे आपल्या गावात राहून आपल्याला काय करता येईल, आपल्या गावाच्या विकासासाठी कसं हातभार लावता येईल, तिथे कसं एम्प्लॉयमेंट जनरेशन करता येईल, तिथलच्या शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्यामध्ये देखील कसे बदल घडण्यामध्ये आपला सहभाग लावता येईल, याकडे आता आपण सगळ्या नगरकरांनी मला वाटतं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी आपला स्वार्थ बाजूला ठेवून समाज समाजाचा स्वार्थ कसा साधता येईल हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की एक नगरकर म्हणून नगरच्या ह्या एक पावनदिनी आपण एक संकल्प करायला हरकत नाही की आपण नगरच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करूयात.
0: नक्कीच नक्कीच सर, नगर आपलं आहे आणि आपलं शहर आपल्यालाच बदलायचंय, आपल्या शहराचा विकास आपल्यालाच करायचाय. सर, तुमच्या प्रत्येक बोलण्यातून शब्दातून जाणवतंय तुमचं नगर बद्दलचं प्रेम, आणि अनेक नगरकर जे आहेत ते नगरवर खूप जास्त प्रेम करतात आणि त्यांच्यामुळेच नगर एवढं समृद्ध आहे. तर त्या सगळ्या नगरप्रेमींना काय सांगाल आज?
1: काही नाही, मला इतकंच सांगणं आहे की नगरवर भरभरून प्रेम करा. आपलं गाव आहे, आपण इथे जन्माला आलो आहोत, इथेच याच मातीत आपण शेवटचा श्वास घेणार आहोत, त्यामुळे जोपर्यंत आहोत तोपर्यंत कण न कण आपल्या आयुष्याचा नगरसाठी वेचूयात.
0: नक्कीच नक्कीच सर, खरं म्हणजे तुम्ही आता वेळात वेळ काढून तुम्ही मनालीला आहात, तिथे देखील नगरचं जे प्रेम आहे ते तुमचं उफाळून येत आहे आणि तुम्ही आमच्याशी गप्पा मारला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅम, धन्यवाद.
0: तर नगरकर आत्ताच आपण भरत झवर सरांसोबत गप्पा मारलात आणि त्यांचं प्रत्येक शब्दातून नगरवरचं प्रेम झलकत होतं आणि त्यांनी अतिशय तळमळीनं, अतिशय माणुसकीनं किंवा आपलेपणानं सांगितलंय की नगर हे पुढे कसं होणार आहे, काय नगरमध्ये बदल होण्याची गरज आहे. आणि तुमच्या देखील असं काही मत असतील, तुमच्या काही अशा प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 10:53 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे 10:53 झालेत, म्हणजे 11 फक्त 7 कमी आहेत, म्हणजे आपला वेळ इथेच संपलेला आहे. खरं म्हणजे खूप गप्पा मारायच्या असतात, खूप गोष्टी करायच्या असतात, पण सकाळचा वेळच आपल्याला पुरत नाही. पण ठीक आहे, उद्या सकाळी 7 पुन्हा भेटणारच आहोत की नगरचं अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये. आणि हो, थोड्याच वेळात म्हणजे 11 तुमची लाडकी मैत्रीण आरजे ऋतू तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायला येणार आहे. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये, ज्यामध्ये पेट्रोल दरवाढ बाबत लोकांना काय वाटतंय, हे म्हणजे आपलेच प्रश्न आपल्या आवाजात कसे असणार आहेत, काय लोकांमध्ये खळबळ चालू आहे, हे सगळं घेऊन येते. तसंच हेल्दी रेसिपी, घरच्या घरी पेडिक्युअर कसं करावं, अनेक गप्पा गोष्टी ती घेऊन येणार आहे. तसंच दुपारी 1 स्नेहवार्ता या शोमध्ये स्नेहालयातील महत्वपूर्ण घडामोडी घेऊन आरजे वैशाली येणार आहे, ज्यामध्ये सक्षमा प्रकल्पाची यशोगाथा, ज्यामध्ये पूजा थोरात, मेरे मोंढवे आणि सोनाली मारुती पठारे यांच्या यशोगाथा असणार आहेत. तर सायंकाळी 4-7 या वेळेत सांजरंग या शोमध्ये ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल अपडेट्सचा खजाना घेऊन आरजे अनु तुम्हाला भेटायला येणार आहेत. तर संध्याकाळी 7 नगर डायरी या शोमध्ये ग्रंथपाल तसंच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अभ्यासक मंडळ सदस्य, जिल्हा ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि नगरमधील शिशु संगोपन संस्थेचे गेल्या 45 काम करणारे श्री दशरथ खोसे यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात, जी आर जानू यांनी घेतली आहे. रात्री 9 चिरंतन गाणी हा गाण्यांचा छान कार्यक्रम तुम्ही ऐकणार आहात. सादर करते आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. तर मंडळी, अशा प्रकारे नॉन स्टॉप मजा मस्ती आणि गप्पा शप्पा असणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे जवळपास आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्यानं वाढताना दिसत आहेत आणि या दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावरती त्यांच्या बजेटवरती मोठा परिणाम दिसून येत आहे आणि याच निमित्तानं अहिल्यानगरमधील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत आणि आता त्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत रेडिओ नगर 90.4 एफएमच्या माध्यमातून। आपलं नाव काय?
3: केशव रखमाजे जाधव।
2: आणि तुम्ही आता काय करता?
3: ड्रायव्हिंग करतोय गाडी।
2: आणि आता ड्रायव्हिंग म्हटलं की रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला रोज पेट्रोल घालणं आहे, डिझेल घालणं आहे, तर आता रोज आपले जे पेट्रोलचे दर आहेत ते वाढताना दिसत आहेत, तर मग त्यांचा तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम होतो?
3: मॅडम, परिणाम होतोच ना त्याचा, कारण डिझेलला ज्यादा पैसा देते, 10 रुपये उरत होते, कमी उरत देत, परवडत नाही, पण आता करावं लागतंय पोटासाठी।
2: आणि आता सगळ्यात याच्यामध्ये जो पिसला जातो या महागाईच्या याच्यामध्ये, तो सर्वसामान्य माणूस पिसला जातो, तर तुमचं या बजेटवरती, आता जे आपलं महिन्याभराचं बजेट असतं त्यावरती काय परिणाम होतो?
3: आता मॅडम भरपूर परिणाम होतोय, जे उरायचे 10 रुपये ते उरतच नाहीत ना, त्याचा परिणाम होतोच ना आमच्या।
2: जर तुम्हाला सरकारला काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय द्याल?
3: आता सरकारला संदेश, सरकार तरी काय करेन, याला वरूनच येत नाही मटेरियल, त्याला सरकार तरी काय करेन? हा करावं बा काय कमी, पण आता त्यांच्या होता होईल तेवढी करावा, जी गरीब आहे त्यांच्या उपाशीची वेळ आलेली आहे। आता
2: तुमचा व्यवसायच ड्रायव्हिंग करण्याचा, तुम्हाला ते करावंच लागणार आहे, मग आता त्याचा तुमच्या आयुष्यावरती इम्पॅक्ट होतोच आहे, बरोबर? आणि आता जर तुम्हाला नियोजन करायचं म्हटलं पुढच्या ह्याचं, तर तुम्ही काय करा?
3: काहीच नाही मॅडम, करताच येत नाही नियोजन, भांडवल जी शिल्लक राहायचं ते राहतच नाही, तर पुढचं नियोजन काय करणार, खायचंच बघा ना, पुढचं काय करायचं।
2: आणि तुमचा हा जो संदेश आहे नक्कीच आम्ही मीडियाद्वारे पोहोचवणार आहोत, कारण सध्या आठवडाभरापासून रोज रेट वाढतं, एक आठवड्यापूर्वी 1.5 आठवड्यापूर्वी 103 रुपये रेट होता आणि आज पेट्रोलचा दर तर 112 रुपयावरती गेलेला आहे, तुम्हाला माहितच आहे, त्याच्यामुळे आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच। थँक्यू।
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
4: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल। या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे जवळपास आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्यानं वाढताना दिसत आहेत आणि या दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावरती त्यांच्या बजेटवरती मोठा परिणाम दिसून येत आहे आणि याच निमित्तानं अहिल्यानगरमधील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत आणि आता त्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून.

0: सर तुमचं नाव?
1: माझं नाव आशुतोष अरुण लोखंडे.
0: आणि तुम्ही काय करता सर?
1: मी ट्रेडर आहे.
0: आणि आता सध्या पाहिलं तर आठवड्याभरापासून हे दर वाढतच चालले आहेत, पेट्रोलचे डिझेलचे, तर त्याचा सर्वसामान्यांवरती आता सध्या काय परिणाम दिसायला लागलाय?
1: सर्वसामान्यांवर शक्यतो तर आम्हाला म्हणजे एवढं आयडिया नव्हती पेट्रोल वाढले. आमचा एकदा रूटच असतो की पेट्रोल टाकलं की गावभर फिरत असायचं, किंवा आमच्या टायमिंगनुसार आम्ही काम करतो आणि टाकतो पेट्रोल वगैरे. समजा आता गर्दी होती सगळ्यांची, तर त्याच्यामुळे वाटते की भाव वाढले.
0: आणि आता अनेक पेट्रोल पंपावरती असं पण दिसून आले की अनेक लोक बॅरल वगैरे ते घेऊन आता पेट्रोल भरत आहेत, आता याचा भविष्यात काय परिणाम होईल?
1: मला तर वाटतंय मोदी सरकारने ती एक स्कीमच केली वाटतंय. कारण की इलेक्ट्रिक गाड्या आणण्यासाठी असं काहीतरी केलं असावा, किंवा काही आपल्याला सांगू शकत नाही त्यांचं काय मनामध्ये मोदींच्या.
0: आता आधी आपण फिरताना बिंदास्त फिरायचो की चला इकडे मित्राला गाडी दे असेल काय असेल, आता कुठेतरी संकोच वाटतो का या गोष्टी?
1: तसं तर काही वाटलं नाही अजून. मित्र घेऊन जातात गाडी माझी गर्लफ्रेंडला फिरवायला वगैरे.
0: आणि जर आता तुम्हाला सरकारला असेल किंवा या महागाईवरती जर तुम्हाला पुढे काही संदेश द्यायचा असेल तुम्ही काय द्याल?
1: महागाईवरती सर्वसामान्यासाठी तरी महागाई मतलब पेट्रोल तर भाव कमीच करायला पाहिजे, बेस्ट राहील पेट्रोलचे भाव कमी केल्यावर.
0: बरोबर. आणि अनेक लोक आहेत की ज्यांचा जो व्यवसाय रिक्षा चालक असतील किंवा टेम्पो व्यवसाय, त्यांचं दैनंदिन आयुष्य जे आहे ते पेट्रोल डिझेलवरतीच आहे, तर त्यांच्यावरती परिणाम होताना दिसतोच आहे, तर मग रिक्षाचे पण रेट वाढले असं वाटतं?
1: हो, भाडे तर वाढलेच असणार आहे, कारण की एवढं डिझेल महाग झालं, LPG महाग झालं, आता सगळे रिक्षा वगैरे LPG वरच असतात, भाडे तर शक्यतो वाढलेच असतील.
0: आणि तुमचा खरंच वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि हा संदेश आपण नक्कीच रेडिओ मार्फत सर्वत्र पोहोचवणार आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे जवळपास आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्यानं वाढताना दिसत आहेत आणि या दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावरती त्यांच्या बजेटवरती मोठा परिणाम दिसून येत आहे आणि याच निमित्तानं अहिल्यानगरमधील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत आणि आता त्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून.
1: सागर कुलांगे.
0: सॉरी,
1: सागर कुलांगे.
0: आणि तुम्ही काय करता?
1: मी 3DC वॉशिंग मशीन रिपेअरिंगचं काम करतो.
0: रिपेअरिंगचं? ओके. आणि आता सतत पेट्रोल दर वाढत आहेत आठवड्याभरापासून, तर त्याचा आता रोजच्या खर्चावरती, रोजच्या बजेटवरती काय परिणाम होतो?
1: खूप परिणाम होतो, कारण आमच्याकडे काय झालं आहे, आता मला डेली रोजचं आहे ना 200 रुपयाचं पेट्रोल लागतं, तर आता सध्याला मला 300 रुपयाचं पेट्रोल लागू राहिलं, म्हणजे माझा 100 रुपये वाढला रोजचा, म्हणजे 3000 रुपये खर्च वाढला आणि मग माझं घर चालवून वगैरे, कारण माझं पोट हातावर आहे, त्याच्यामुळे ते मला खूप हार्ड जाऊ राहिलं सध्या.
0: आणि आता जसं आपण नेहमी हा फुल टाकी करा पेट्रोलची वगैरे आपण असं म्हणतो, पण आता ते म्हणायची हिंमत होती आहे का?
1: नाही, असं होत नाही सध्या, नाही होती, कारण तेवढं हे पण नाही होते ना, भाव खूप असल्यामुळं. आणि फुल टाकी करून किती दिवस जाणार आहे, 3-4 दिवसांनी परत तिथंच येतं ना, आलं का तिथंच येतं, फक्त आता काय ठिकाणी पेट्रोल आहे काय ठिकाणी नाही, एवढंच फरक.
0: आता अनेक लोक हळूहळू आपल्याला दिसत आहेत की पेट्रोलचे कॅन वगैरे त्यांनी भरून जात आहेत, तर हे जे लोक करत आहेत, जे लोक पेट्रोल कॅनमध्ये वगैरे भरून जात आहेत, तर पुन्हा एकदा अशा वागण्यामुळे, अशा लोकांच्या वर्तनामुळे पेट्रोलचा तुटवडा होईल असं वाटतं?
1: नाही, ॲक्च्युली हे जागतिक संकट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, हे असं काय कुठं तयार झालेलं नाही, जागतिक संकट आहे. आता तुम्ही ड्रम घेऊन जा, नाही तर काही घेऊन जा, तिथं तुम्हाला डिझेल पेट्रोल जर वरतून आलं तरच तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही किती बी साचून ठेवलं ते रिस्की आहे, तुम्ही जेवढं साचून ठेवणार तेवढं रिस्की आहे, कारण ते आता तुम्ही पेट्रोल भरून, आता मी स्वतः कधी कधी ना 5 लिटर 10 लिटरचा ड्रम भरून ठेवला, मला ती भीती वाटते, बाबा लहान मुलं आहेत माझ्या घरात, काय ब्लास्ट वगैरे काय सांगता येत नाही ना, बरं डिझेलचं पण रिस्की आहे ना सगळं, त्याच्यामुळे आपण नाही घेऊ शकत ना रिस्क.
0: आणि आता कुठेतरी असं वाटतंय का की पेट्रोलच्या गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या चांगल्या
1: आहेत? ऍक्च्युली इलेक्ट्रिकला कसं आहे ताई, इलेक्ट्रिक आणि पेट्रोल याच्यामध्ये फरक काय की इलेक्ट्रिक गाडी फक्त लोकलला चालू शकतो आपण 50-100 किलोमीटरच्या आतमध्ये, ह्या गाडीला तुम्ही 200-300 जसं पेट्रोल लागतं तसं तुम्ही पळू शकता, म्हणजे व तुम्हाला वाटेल व आता एक्झाम्पल तुम्हाला कुठं बाहेर जायचं इमर्जन्सीला, इलेक्ट्रिक गाडी जर चार्जिंग त्याच्यात कमी असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही, काम थांबलं ना तुमचं, आता साज आहे माझंच घरी धरलं, मी नाही घेऊ शकत, त्याच्यामुळे ही गाडी घेतली आणि माझं पेट्रोलचा खर्च वाढलाय खूप, आता काही नाही करू शकत त्याला.
0: आणि मग आता या निमित्त सरकारने यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत असं वाटतं?
1: ऍक्च्युली सरकारने याच्यावर आहे ना एक काम केलं पाहिजे, तिथे भरमसाठ टॅक्स घेत आहे तो कमी केला पाहिजे, सामान्य जनतेला आता महाराष्ट्र शासनाचा आपला टॅक्स आहे, केंद्राचा टॅक्स आहे, राज्याचा टॅक्स, केंद्राचा टॅक्स, त्यांनी कमी केला पाहिजे. आता ॲक्च्युअल आपलं आपल्याला पेट्रोल डिझेल म्हणजे 60-70 रुपये वर आत्ता नाही पाहिजे पेट्रोल आपलं, कारण आपल्याला वरतून येणारं जे तेल आहे तुम्हाला 60-65 रुपयाने भेटतं, 50-40 रुपयाने भेटतं कधी कधी, आता त्याच्यावर तुमचा टॅक्सच एवढा लागतो का, सामान्य जनता भरडून निघाली आहे खूप, याच्यात खूप भरडून निघाली. आता मी स्वतःच माझं आता मी याचा अभ्यास केला ना बाबा, कुठंतरी सामान्य माणूस खूप भरडून निघतो, हे राज्यांनी आणि केंद्राने त्यांचा टॅक्स कमी केला पाहिजे, ते कमी न करता वाढू राहिले, याने काय होणार, उद्या गव्हर्नमेंट पडणार. इतकं महागाई तुम्हाला सांगतो, माझं स्वतःच घडी सांग, मी किराणा असं हे खटी नाही भरतो, 500-400 रुपये माझ्याकडे जसे पैसे येतील तसं भरतो. आता तुम्ही साधं घेणे किराणा दुकानात गेला, 3 वस्तू येतात तो 500 रुपये, 3 वस्तू, एक तिलपिशी घ्या, शेंगदाणे घ्या आणि साखर घ्या, तीन फक्त वस्तू येतात, आता हे खाऊन जागायचं, अशी कंडिशन झाली सध्या, महागाईवर कंट्रोल झालाच पाहिजे, हे खूप गव्हर्नमेंटचं खूप हलगिरीपणा चालू आहे.
0: सुरुवातीचा रेट काय होता आणि आत्ताचा रेट काय फरक वाटतो तुम्हाला?
1: फरक ऍक्च्युली कोविडच्या काळात तेवढा काही फरक नाही आहे. नॉर्मलचा 22 रुपयाचा फरक असणार, याच्यावर काही फरक नसतो. आता हे गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, का यांचा टॅक्स कमी केला ना, काय ऑटोमॅटिक सामान्य जनतेला पेट्रोल कमी झालं. आता मी रोज समजा एक्झाम्पल 200 रुपयाचं पेट्रोल टाकतो, मला 300चं लागलं, 9000 पेट्रोल लागतं. आता तेच तुमचा रेट कमी झाला तर मला जे 200 पेट्रोल लागत होतं ते 200च लागेल, माझे 3000 रुपये वाचतील ना, माझ्या घरात काहीतरी खायला ठेवू शकतो. हा माझा मुद्दा आहे बाबा, मी किराणा घेऊन जाऊ शकतो. आता माझा हातावर पोट आहे, मी काम केलं, 500 रुपये कमवले आणि गेलो, 3 वस्तूंमध्ये काय करणार आहे मी, जसं लागेल तसं नेतो. माझी एक तेल पिशवी असते फक्त, मी डबा मला तर आठवत नाही तेलाचा डबा घेतलाय म्हणून, एवढी भयानक परिस्थिती तेलाची.
2: कारण आता एकदमच फुल टाकी करणं असेल या गोष्टी आता सामान्य माणूस
1: नाही प्रेफर करू शकत, नाही प्रेफर करू शकत. सामान्य माणूस आहे ना, बरडत चाललाय. आता फक्त लोकांनी जागा होणं गरजेचं आहे.
0: सर्वसामान्यांना या सगळ्या गोष्टीचा फटका बसतोय आणि आपल्याला दिसून येते. मग ते रिक्षा चालक असतील, जे टेम्पो व्यावसायिक असतील, की ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टचा ज्यांचा बिझनेस आहे, त्यांना डेली इंधनाची गरज पडतेच पडते. सगळ्यात जास्त इम्पॅक्ट त्या लोकांवरती आणि ज्यांचा प्रवास रोज होतो त्यांच्यावरती दिसून येतो. तर नक्कीच तुमची ही प्रतिक्रिया आम्ही रेडिओ मार्फत सर्वत्र पोहोचू. आणि खरंच तुमचा वेळ दिला बद्दल थँक्यू सो मच.
3: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
4: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
3: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
4: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
3: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
4: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
3: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

कधीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखा विन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तीत डाव आखले जातील, तुला पाडण्यास सारे शत्रू एकवटतील.

0: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे जवळपास आठवडाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्यानं वाढताना दिसत आहेत आणि या दरवाढीचा सर्वसामान्यांच्या खिशावरती त्यांच्या बजेटवरती मोठा परिणाम दिसून येत आहे आणि याच निमित्त अहिल्यानगरमधील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत आणि आता त्या प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत रेडिओ नगर 90.4 FM च्या माध्यमातून. तुमचं नाव काय मॅडम?
1: दीपाली सुरेंद्र आडाव.
0: आणि तुम्ही सध्या काय करता?
1: मी घरीच असते,
0: हाऊसवाईफ.
1: हाऊसवाईफ.
0: आता हाऊसवाईफ म्हटलं की घर खर्च जो असतो सगळा त्यांच्याकडे घर खर्च असतो, बरोबर आहे? म्हणजे जे तुमचे मिस्टर असेल, मुलगा मुलगी वगैरे जे काही कमवत असेल ते तुमच्या हातात देतात आणि तुम्ही त्यानुसार घर चालवता. तर आता आठवडाभरापासून आपण पाहतोय की पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत आणि आज सुद्धा 2 रुपयांनी वाढ झाली, 2 पेक्षा जास्त रुपयांनी वाढ झाली. तर याचा सामान्य जनतेवरती काय परिणाम होतो?
1: सामान्य जनतेवर परिणाम असा होतो मॅडम की गाडी बाहेर काढो का नको हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे गाडी वापरावी की नाही हा आधी विचार केला जातो की पेट्रोल इतकं महाग झालंय ना, आम्हाला गाडी बाहेर काढणे मुश्किल होऊ राहिले. आणि दैनंदिन दिवसामध्ये जेव्हा भरपूर प्रमाणामध्ये वाढ केल्यात वस्तूंची, त्याच्यामुळे पण आमच्या खर्चावर नियंत्रण. आमचं
0: आता तुमची जी गाडी आहे ती आता पेट्रोलची गाडी आहे, आता सध्याचं जे दरवाढ चालले त्यानुसार तुम्हाला असं वाटतंय का की आता पेट्रोलपेक्षा बाबा इलेक्ट्रिक गाडी बरी आहे?
1: इलेक्ट्रिक गाडी तरी कशी बरी वाटणार मॅडम, इलेक्ट्रिक दर पण खूप वाढवलेत त्यामुळे इलेक्ट्रिक गाडी पण बरी वाटणार नाही. आम्हाला वाहनच वापरू नाही वाटू राहिला आता असं झाले.
0: या सगळ्यामुळे आता मग सार्वजनिक वाहनांमध्ये वाढ होईल असं वाटतंय?
1: होणारच, अगदी बरोबर आहे, सार्वजनिक वाहनामध्ये वाढ होणारच आहे. मुलांना शाळेत बाहेर पडण्यासाठी आम्हाला घेऊन जावं लागतं, तिथं पण आम्हाला दुप्पट पैसे द्यावं लागतील.
0: नक्कीच. आणि जर आता तुम्हाला सरकारने यावरती उपाययोजना कराव्या वाटत असेल तर तुमचा काय संदेश असेल किंवा तुमचं काय त्यांना आवाहन असेल?
1: सरकारने जो काही समाजामध्ये काय वाढीव प्रमाण वाढलं याच्यावर बंदीच आणावी, नियंत्रण करावे. त्यांनी काय म्हणतात ना, फुकट मध्ये दिल्यानंतर त्याचे डबल रक्कम घेतली, आता त्या वस्तू आम्हाला नकोशी वाटू राहिल्यात. लाडकी बहीण पण बंद केल्या त्यांनी, त्यामुळं त्याचंही काही आम्हाला आता म्हणजे काही उपयोगच नाही.
0: थँक्यू सो मच. थँक्यू.
2: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, कधी तुम्ही तुमचं कपाट उघडून विचार केलाय का की इतके कपडे आहेत पण घालायला मात्र काहीच नाही, किंवा मोबाईलमध्ये इतके ॲप्स असतात की कोणता वापरायचा हेच कळत नाही. घरात वस्तू, डोक्यात विचार आणि आयुष्यात ताण सगळेच जरा जास्त झालंय असं वाटतंय का तुम्हाला? म्हणूनच आजकाल एक भन्नाट कन्सेप्ट खूप चर्चेत आली आहे बरं का, आणि ती म्हणजे मिनिमल लाईफस्टाईल. आता मिनिमल लाईफस्टाईल म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर गरजेपुरतंच ठेवायचं आणि उगाचचा क्लटर कमी करायचा. हे फक्त वस्तू कमी करण्याबद्दल नाही बरं का, तर आयुष्य हलकं, शांत आणि स्ट्रेस फ्री बनवण्याबाबत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर कपाटामध्ये 50 कपडे ठेवण्यापेक्षा जे खरंच तुम्हाला आवडतात किंवा वापरात येतात असे काही निवडक कपडे ठेवणं, उगाच ऑनलाईन शॉपिंग टाळणं, त्याचसोबत मोबाईलमधले न वापरणारे ॲप्स डिलीट करणं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनातला अनावश्यक ताण कमी करणं होय. आज सोशल मीडियामुळं सतत कम्पॅरिझन सुरू असतं, त्याच्याकडे हे आहे, तिच्याकडे ते आहे, आणि मग नकळत आपणसुद्धा वस्तू जमा करत राहतो. पण खरं सांगायचं झालं तर समाधान हे वस्तूमध्ये नसतं, तर ते असतं शांत मनात आणि साध्या आयुष्यात. मिनिमल लाईफस्टाईलचे फायदेसुद्धा फार आहेत बरं का. स्ट्रेस कमी होतो, पैसे वाचतात, वेळ वाचतो, घर स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं, आणि मनालासुद्धा एक वेगळी शांतता मिळते. आणि हो मंडळी, मिनिमल लाईफस्टाईल म्हणजे आयुष्य बोरिंग करणं नाही, तर जे खरंच महत्वाचं आहे त्यासाठी जागा निर्माण करणं आहे. तुमचं आयुष्य थोडंसं सिम्पल, हलकं आणि सुंदर बनवा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत.
2: श्रोते हो नमस्कार, वेलकम बॅक. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतु तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येक घरात अनुभव असतो, पण खुल्या मनाने मात्र चर्चा अजून सुद्धा कमी होते, आणि तो विषय म्हणजे मासिक पाळी, म्हणजे आपले पिरियड्स. आजही अनेक मुलींना पहिली पाळी आली की भीती वाटते, काहींना लाज वाटते, कारण त्यांना आधी योग्य माहिती दिलेलीच नसते. हे बोलायचं नाही, हे लपवायचं, त्या दिवसांमध्ये स्वयंपाकघरात जायचं नाही, असे कितीतरी नियम अजूनही अनेक ठिकाणी पाळले जातात. पण विचार करा, ज्या गोष्टीमुळे नवीन जीव जन्माला येऊ शकतो ती गोष्ट अशुद्ध कशी असू शकते? मासिक पाळी हा काही आजार नाहीये, तर ती प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण दुर्दैवानं आजही अनेक महिलांना त्या काळात समजून घेण्यापेक्षा टोमणे, बंधनं आणि वेगळी वागणूक मिळत असते. काही मुलींना शाळेत असताना पॅड्स मागायला सुद्धा संकोच वाटतो, तर काही वर्किंग वुमन्स वेदनं असून सुद्धा शांतपणे काम करत राहतात, तर काही महिलांना घरात आराम करण्याची परवानगी सुद्धा मिळत नाही. आणि खरं सांगायचं झालं तर पिरियड्समध्ये फक्त शारीरिक त्रास नसतो बरं का, तर मूड स्विंग्स, थकवा, इमोशनल स्ट्रेस हे सगळंच असतं. अशा वेळी महिलांना गरज असते ती समजून घेण्याची, थोड्या काळजीची, आणि हे काही मोठं नाही आहे असं म्हणण्याऐवजी तुला बरं वाटतंय ना हे विचारण्याची. मुलींनो, पिरियड्सबद्दल बोलताना लाज वाटून घेऊ नका. शरीराबद्दल माहिती असणं ही कमजोरी नाही, तर ही ताकद आहे. आणि मंडळी, समाज बदलायचा असेल ना तर सुरुवात ही घरातूनच करावी लागेल. मुलांना सुद्धा या विषयाची योग्य माहिती दिली पाहिजे, कारण जागरूकता असेल तरच संभ्रम आणि चुकीच्या समजुती कमी होतात. चला तर मग पिरियड्सला टॅबो नाही तर नॉर्मल मानूयात, आणि प्रत्येक महिलेला त्या काळात आदर, काळजी आणि समजून घेऊयात. मंडळी, तुम्ही अशाच नवनवीन गोष्टी अजून ऐकणार आहात, आणि नवीन नवीन अशा माहिती घेऊन मी तुम्हाला भेटायला येणार आहे थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
4: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
3: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
4: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
3: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
4: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
3: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर सखींनो आज मी तुमच्यासाठी एक झटपट बनणारी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी म्हणजे स्प्राउट्स चाट. ही रेसिपी चविष्ट तर आहेच पण शरीरासाठी फार पौष्टिक सुद्धा आहे. तर साहित्य अतिशय सोपं आहे, तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असणारच, पण त्यासाठी तुम्ही नोटडाऊन देखील करून घ्या. तर एक वाटी मोड आलेले मटकी किंवा मूग, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, लिंबू रस आणि चाट मसाला आणि तुमच्या चवीनुसार मीठ. तर कृती सुद्धा अतिशय सोपी आहे. एका भांड्यात मोड आलेले कडधान्य घ्या, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी आणि कोथिंबीर टाका. आता त्यावरती चाट मसाला, थोडंसं मीठ आणि वरून मस्तपैकी लिंबू रस घालून छानपैकी मिक्स करा. झाली तर मग आपली हेल्दी स्प्राउट्स चाट तयार. ही रेसिपी वजन नियंत्रणासाठी, फिटनेससाठी आणि संध्याकाळच्या हेल्दी स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे. तर मंडळी अशाच रेसिपी ट्राय करा, फिट रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सततची धावपळ, उन्हाळा, धूळ आणि चप्पलमुळं आपल्या पायांकडं आपण फारसं लक्ष देत नाही. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं पेडीक्युअर कसं करायचं ते. सर्वात आधी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या, त्यामध्ये थोडंसं शॅम्पू, मीठ आणि लिंबाचा रस टाका. आता पाय 10 मिनिटं त्या पाण्यात भिजवा आणि यानंतर स्क्रबर किंवा जुना टूथब्रश वापरून टाच आणि नखांच्या आसपासची घाण हलक्या हातानं स्वच्छ करा. आता नख व्यवस्थित कापा आणि फाईल करा. त्यानंतर साखर आणि नारळ तेलाचा छोटासा स्क्रब करून पायांना मसाज द्या. यामुळं डेड स्किन निघून जाते आणि पाय अगदी मऊ होतात. शेवटी मॉइश्चरायझर किंवा लोशन लावा आणि झालं तर मग तुमचे सॉफ्ट आणि फ्रेश पाय तयार. मंडळी, चेहऱ्यासोबतच पायांची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळं मंडळी, या विकेंडला स्वतःसाठी थोडा मी टाईम काढा आणि घरच्या घरी पेडिक्युअर नक्की करून बघा. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी सौ निलिमा प्रकाश शिंदे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिल के करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, महिलांच्या बॅगमध्ये कायम असायलाच हव्यात अशा काही वस्तू ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि या तुम्ही नोटडाऊन करून घ्या आणि लगेचच तुमच्या बॅगमध्ये ह्या वस्तू स्टोअर करून ठेवा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पाण्याची छोटी बाटली. मंडळी, हायड्रेट राहणं फार गरजेचं आहे आणि त्याचसोबत एक छोटंसं सॅनिटायझर आणि टिश्यूजसुद्धा ठेवा, कारण स्वच्छता हीच खरी सुरक्षा असते. मुलींच्या बॅगमध्ये सॅनिटरी पॅड्स किंवा टॅम्पॉन्स असणं फार गरजेचं आहे, कारण इमर्जन्सी कधी पण येऊ शकते. आणि त्याचसोबत छोटंसं फर्स्ट ॲड पाउच, जसं की बँडेड, पेन रिलीफ स्प्रे किंवा आवश्यक अशी औषधंसुद्धा असणं गरजेचं आहे. आणखी एक महत्त्वाची म्हणजे पॉवर बँक आणि फोन फुलपणे चार्जिंग असणं. सेफ्टीसाठी हे फार उपयोगी पडतं. आणि हो, एक छोटी डायरी आणि नोटपॅड आणि पेन हे सुद्धा गरजेचं आहे. काही अचानक इम्पॉर्टंट लिहायचं असेल तर खूप कामाला येतं. तसंच हेअर टाय, लिप बाम आणि थोडंसं कॅश, या छोट्या गोष्टीसुद्धा वेळेला खूप उपयोगी पडतात. त्यामुळे मंडळी, प्रिपेअर्ड राहणं म्हणजे फक्त स्मार्ट नाही तर कॉन्फिडंट असणं सुद्धा आहे. तर मंडळी, या गोष्टी तुम्ही नक्की तुमच्या बॅगमध्ये पॅक करून ठेवा आणि कुठेही जाण्याआधी प्रिपेअर्ड राहा. तर मंडळी, भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. मंडळी, तुमच्यासोबत बोलता बोलता वेळ कसा निघून गेला खरंच कळलं नाही बरं का. आणि मला तुमच्याशी आणखीही गप्पा मारायच्या होत्या, पण आता वेळेअभावी आपल्याला थांबावं लागत आहे. मला तुमचा निरोप घ्यायची वेळ झाली आता. पण पुन्हा भेटणार आहोत आपण उद्या ठीक सकाळी 11 वाजता आपल्या लाडक्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण दिवसभर मस्तपैकी कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि थोड्याच वेळात म्हणजे 1 वाजता आपली लाडकी मैत्रीण आर जे वैशाली तुमच्या भेटीस येते स्नेहालयातील महत्वपूर्ण घडामोडी घेऊन. आणि त्याचसोबत सक्षम अशा प्रकल्प यशोगाथा घेऊन. त्या पूजा थोरात आहेत, मेरे मोंडवे आहेत, सोनाली मारुती पठारे आहेत, यांच्या स्पेशल अशा यशोगाथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. त्याचसोबत संध्याकाळी 4 वाजता अगदी तुमचा आवडता जो कार्यक्रम आहे सांजरंग आर जे अनुसोबत तुम्ही तो ऐकणार आहात. आणि अनेक गोष्टी जसं की ठळक बातम्या असतील, मराठी प्रादेशिक बातमीपत्र असेल, महत्वाच्या दिवसभरातील घडामोडी असतील, त्याचसोबत स्पोर्ट्स, बॉलिवूड, सोशल अपडेट्स असतील, या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. आणि या अनेक गोष्टी तुम्हाला जाणून घेता येणार आहेत. त्याचसोबत आज स्पेशल नगर डायरी शोमध्ये ग्रंथपाल तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अभ्यास मंडळ सदस्य, जिल्हा ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष व नगरमधील शिशु संगोपन संस्थेचे गेल्या 45 वर्षांपासून काम पाहणारे श्री दशरथ खोसे यांची विशेष मुलाखत तुम्ही आर जे अनुसोबत ऐकणार आहात. आणि त्याचसोबत रात्री 9 वाजता चिरंतन गाण्यांचा आस्वाद घेणार आहात सादर करते श्री कृष्ण कुलकर्णी यांच्यासोबत. तर मंडळी, या छान सुंदर अशा कार्यक्रमांचा आस्वाद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी सक्षमा हा एक प्रकल्प आहे। तर मंडळी, संघर्षातून साकारलेलं स्वप्न सौ सोनाली मारुती पठारे यांची प्रेरणादायी यशोगाथा आपण ऐकणार आहोत। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सोनाली ताईंनी लहानपणापासून शिक्षणासोबत कबड्डी, खो खो, रनिंग अशा खेळांमध्ये राज्यस्तरीय यश मिळवलं आहे। पोलीस होण्याचं स्वप्न होतं, पण उंचीच्या मर्यादेमुळे ते पूर्ण होऊ शकलं नाही। तरीही त्यांनी हार न मानता 2019 लग्न झाल्यानंतर संसार, मुलं आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांचं आयुष्य अडलं। सासरी शिक्षणाला फारसं महत्व नव्हतं, सून घराबाहेर पडू नये अशी मानसिकता होती, पण मनात काहीतरी करण्याची जिद्द कायम होती। अशातच सक्षम प्रकल्पाचे राजू सर त्यांच्या घरी आले आणि बेडसाईड असिस्टंट कोर्स विषयी माहिती दिली। हा कोर्स पूर्णपणे मोफत असून नोकरीची संधी मिळणार हे समजताच सोनालीताईंनी दोन लहान मुलांना सांभाळत कोर्स करण्याचा निर्णय घेतला। रोज घरकाम करून 3 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन प्रशिक्षण केंद्रात जाणं, लेक्चर करताना मुलगी रडणं, अनेक अडचणी आल्या, पण सक्षम प्रकल्पातील दीपाली मॅडम आणि राजश्री मॅडम यांनी त्यांना खूप आधार दिला। तू लेक्चर कर, मुलीला आम्ही सांभाळतो, असं म्हणत त्यांनी सोनालीताईंचा आत्मविश्वास वाढवला। प्रणव हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग दरम्यान डॉक्टर आणि स्टाफनेही त्यांना खूप सहकार्य केलं। रुग्णसेवेबद्दल अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी शिकवल्या। फायनल परीक्षेनंतर तांबोळी हॉस्पिटलमध्ये इंटरव्ह्यू झाला, तेव्हा गंभीर तापाच्या रुग्णावर चर्चा सुरू असताना सोनालीताई आत्मविश्वासाने त्यांनी कोल्ड एनिमाविषयी माहिती सांगितली। डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आणि त्याच क्षणी त्यांना नोकरीची संधी मिळाली। आजी सोनालीताई कधी घराबाहेर एकट्या पडल्या नव्हत्या, त्या आज आत्मविश्वासाने हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत। घरच्यांनाही त्यांचा अभिमान वाटतो। कष्ट, संघर्ष आणि जिद्द यांच्या बळावर सोनालीताईंनी स्वतःचं आयुष्य बदलून दाखवलं आणि अनेक महिलांसमोर प्रेरणा आदर्श उभा केला। तर नगरकर आत्ताच आपण ऐकली आहे सक्षम प्रकल्पातील सोनाली मारुती पठारे यांची यशोगाथा। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आत्ताच आपण स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील सोनाली मारुती पठारे यांची यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर सक्षम प्रकल्पातील मयुरी मोंढवे यांची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मयुरी मोंढवे यांची प्रेरणादायी यशोगाथा आपण ऐकूया. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मयुरी यांनी अनेक अडचणींवर मात करत स्वतःच्या स्वप्नांना नवीन दिशा दिली. वडील मजुरी करून कुटुंब चालवत होते तर आईनेही खूप कष्ट घेत मुलींच्या शिक्षणाला साथ दिली. घरची परिस्थिती कठीण असतानाही मयुरी यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. 12वी नंतर त्यांनी ANM कोर्स सुरू केला, मात्र आर्थिक अडचणीमुळे तो अर्धवट सोडावा लागला. लग्नानंतरही आरोग्य क्षेत्रात काम करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. याच काळात स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्प याची माहिती मिळाली आणि त्यांनी या मोफत प्रशिक्षण कोर्समध्ये प्रवेश घेतला. आई, वडील आणि पती यांनीही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. सक्षम प्रकल्पातून त्यांना केवळ प्रशिक्षणच नाही तर आत्मविश्वास, स्वावलंब आणि सेवाभावाची प्रेरणा मिळाली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी लेखी, प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवत 100 टक्क्यांपैकी 83 गुण मिळवून संपूर्ण बॅचमध्ये पहिला क्रमांक त्यांनी पटकावला आहे. मात्र याच काळात त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दुःखाचा मोठा डोंगर समोर त्यांनाही त्यांनी खचून न जाता वडिलांच्या संस्काराच्या बळावर संघर्ष सुरू ठेवला. सक्षम प्रकल्पामार्फत त्यांना पहिली नोकरी वृद्ध आजीची सेवा करण्याची मिळाली. आपल्या सेवाभावामुळे त्यांनी त्या आजीचा विश्वास जिंकला. पुढे प्रणव हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना मुंबईमध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळाली आणि आज कधीही मुंबई न पाहिलेल्या मयुरीताईंनी आत्मविश्वासाने मुंबईत कार्यरत आहेत. आज ते आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत आहेत, स्वतःच्या भविष्यासाठी बचत करत आहेत आणि इतर महिलांनाही आत्मनिर्भर व्हा यासाठी सक्षम प्रकल्पाशी जोडण्याचा संदेश देत आहेत. जिद्द मनामध्ये आणि ध्येय डोळ्यासमोर असेल तर प्रत्येक संघर्षातून यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. स्नेहालय परिवार आणि सक्षम प्रकल्पामार्फत मयुरी मोंढवे यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, आत्ताच आपण ऐकली आहे मयुरी मोंढवे यांची यशोगाथा. या सक्षम प्रकल्पातील एक यशस्वी स्त्री आहेत. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजे वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण मयुरी मोंढवे यांची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत सक्षम प्रकल्पातील पूजा थोरात यांची यशोगाथा. जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या पूजा थोरात यांची प्रेरणादायी यशोगाथा. अत्यंत लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पूजाताईंच्या आईने खूप संघर्ष करत कुटुंब सांभाळले. कठीण परिस्थितीतही पूजाताईने 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे नर्स बनून रुग्णसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं. मात्र परिस्थितीमुळे त्यांचा विवाह झाला आणि संसाराची जबाबदारी वाढली. यानंतर पतीच्या गंभीर आजारामुळे आर्थिक आणि मानसिक अडचणी आणखीन वाढल्या. तरीही पूजाताईने हार न मानता स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्धार केला. त्यांनी GDA चे प्रशिक्षण पूर्ण करून रुग्णसेवेचं काम सुरू केलं. याच काळात त्यांना स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या बेडसाईड नर्सिंग असिस्टंट कोर्सची माहिती मिळाली. कुटुंबाच्या सहकार्याने त्यांनी हा कोर्स पूर्ण केला. संस्थेतील शिस्त, सुरक्षित वातावरण आणि मार्गदर्शकांचे प्रेरणादायी मार्गदर्शन यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला. आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अंतिम परीक्षेत 100 पैकी 83 गुण मिळवत कोर्स यशस्वी पूर्ण केला आहे. मेहनतीच्या थेंबातूनच यशाची फुले उमलतात आणि संघर्षातूनच आयुष्याला नवी दिशा मिळते आज पूजाताई खामगाव येथील रुग्णालयामध्ये सेवाभावाने काम करत असून स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे आहेत. त्यांच्या यशामागे आईचा आधार, कुटुंबाचे सहकार्य आणि सक्षम प्रकल्पाचे मार्गदर्शन हे मोठे बळ ठरले आहे. त्यांच्या मते सक्षम प्रकल्प हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून अनेक महिलांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व्यासपीठ आहे. स्नेहालय परिवार आणि सक्षम प्रकल्पामार्फत पूजा थोरात यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. नगर करताच आपण स्नेहालय संचलित सक्षम प्रकल्पातील पूजा थोरात यांची यशोगाथा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलेनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षमा प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची नवीन दिशा आहे. जर तुम्हाला सक्षम प्रकल्पामध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर सक्षम प्रकल्पाचा संपर्क क्रमांक आहे 90110024483. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90110024483. तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आता सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. सायंकाळी 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7-8 नगर डायरी या शो मध्ये ग्रंथपाल तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अभ्यास मंडळ सदस्य, जिल्हा ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष व नगर मधील शिशु संगोपन संस्थेचे गेल्या 45 वर्षापासून काम पाहणारे श्री दशरथ खोसे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर रात्री 9 चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सादर करते आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी निर्मला बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी, मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळूयात. राज्यामध्ये अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची आता सक्ती केली आहे आणि ही घोषणा गेल्या काही महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. मराठी भाषा सहज बोलता, समजता आणि दैनंदिन रोजच्या व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या उपक्रमामध्ये रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे मराठी भाषा शिकण्यासाठी, प्रभावीपणे मराठी भाषा बोलता येण्यासाठी. त्यामुळे मराठी भाषा जर शिकायची असेल तर 15 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असं सुद्धा परिवहन मंत्री यांनी स्पष्ट केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरामध्ये मुंबईमध्ये चर्नी रोड परिसरामध्ये मुक्त विज्ञान उद्यान उभारण्याची घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थी या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर यांनी सुद्धा मुंबई शहरातील महापौरांनी पुढाकार घ्यावा असंही आवाहन करण्यात आलंय. बालभवन ही केवळ इमारत नाहीये तर लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारं एक प्रेरणास्थान असेल. या नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला की नवीन पंख मिळतील. मुलांच्या बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी इथे मिळेल. त्यांना मातीशी, रंगाशी आणि संगीताशी जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य बालभवन गेली 75 वर्ष सातत्यानं करत असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर लवकरच आता मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरामध्ये एक मुक्त विज्ञान उद्यान उभारता येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. देशातील महत्वाचा नागरी सन्मान म्हणजेच पद्म पुरस्कारांचं वितरण नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आलं. महाराष्ट्रातील मान्यवरांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात आलं. राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप या ठिकाणी आयोजित या समारंभाला उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पहिल्या टप्प्यामध्ये समारंभात महाराष्ट्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी स्वीकारला. कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांना कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मविभूषण हा पुरस्कार देण्यात आला. तर जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाणारे पियुष पांडे यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीता जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्याचबरोबर पद्मश्री पुरस्कारानं जनार्दन बापूराव बोठे यांना सामाजिक कार्यासाठी, रघुवर खेडकर यांना कला प्रकारातील तमाशा लोककलेसाठी, श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी, तर उद्योजक सत्यनारायण नुवाल यांना सोलर इंडस्ट्री या माध्यमातून संरक्षण क्षेत्र आणि खाणकाम उद्योगातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर संशोधन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यासाठी सुद्धा इंडियन इन्स्टिट्यूटला हा पुरस्कार देण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीत झालेल्या सामंजस्य करारामुळे पुण्यामध्ये पुढच्या 10 वर्षांमध्ये सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे 1000 थेट रोजगार निर्मिती या माध्यमातून होते. पुण्यामध्ये आता लवकरच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचं महत्वाचं केंद्र होत आहे. राज्य शासनाच्या अग्रेको इंडिया कंपनीसोबत हा करार झालाय. पुण्यामध्ये पुढच्या वर्षभरामध्ये 400 कोटींची गुंतवणूक यासाठी होऊ शकते, तर 10 वर्षांमध्ये कमीत कमी 1000 रोजगार निर्मिती होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। मुंबईमध्ये सिडबीच्या वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या शहराचा उल्लेख चुकीचा केला आणि सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। मुंबईमध्ये सिडबीच्या वर्धापन दिनानिमित्त त्या आल्या होत्या आणि या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचा उल्लेख करताना, महाराष्ट्रातील विविध शहरांचा जिल्ह्यांचा उल्लेख करताना अहमदनगर असा उल्लेख त्यांनी केला। पण काही क्षणातच त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी कानाला हात लावत माफी मागितली आणि अहिल्यानगर असा उल्लेख केलाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

दिल्या. इंधन वाटपावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पेट्रोल पंप परिसरात पोलिसांनी पोलीस पेट्रोलिंग वाढवलं आहे. सर्व पेट्रोल पंपावर नागरिकांना सुरळीत सेवा कशी मिळेल आणि आवश्यक ती आहे यासाठी विशेष दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
1: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
0: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
1: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
0: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
1: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
0: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
1: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
0: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
0: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95.
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. येत्या 28 मेला आपल्या नगरमध्ये निधी आपके निकट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. निवृत्तीवेतनधारक म्हणजे पेन्शनर आणि कंपनीचे नियोक्ते प्रतिनिधी यांच्यासाठी निधी आपके निकट हा विशेष कार्यक्रम येत्या 28 मेला सकाळी 8:30 वाजता पद्मश्री विखे पाटील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय प्रवरानगर तालुका राहता जिल्हा अहिलनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय. भविष्य निर्वाह निधी संबंधी काही तांत्रिक अडचणी असतील, काही प्रशासकीय अडचणी असल्यास आवश्यक कागदपत्रांसह कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त यांनी केलंय. लवकरच म्हणजे येत्या 28 मेला निधी आपके निकट हा कार्यक्रम होतो आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंगे या कार्यक्रमात. जिल्ह्यामधल्या म्हणजेच आपल्या नगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर श्रीगोंदा आणि कोपरगावमधील सैनिकांच्या मुलामुलींच्या वसतिगृहासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. 30 जून 2026 पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे. अहिल्यानगरमध्ये इथे सैनिक मुलांचं आणि मुलींचं स्वतंत्र वसतिगृह नगर कॉलेज समोर स्थित असून श्रीगोंद्यामध्ये शासकीय आरोग्य केंद्रा शेजारी सैनिक मुलांचं वसतिगृह कार्यरत आहे. कोपरगावमध्ये खंडोबा मंदिरा शेजारी सैनिक मुलांचं वसतिगृह आहे आणि या वसतिगृहांमध्ये आंघोळीसाठी गरम पाणी, स्वतंत्र अभ्यासिका, विविध खेळांचं साहित्य आणि सुसज्ज मैदान विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. वेळोवेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन सुद्धा करण्यात येतं. अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर या कार्यालयात संपर्क साधू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आम्ही अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. बालगृहामध्ये दाखल करण्यात आलेल्या कृष्णा नावाच्या एका बालकाबाबत माहिती देण्याचं आवाहन करण्यात येत आहे. डिस्ट्रिक्ट प्रोबेशन अँड आफ्टर केअर असोसिएशन संचलित मुला मुलींचं निरीक्षणगृह आणि बालगृह अहिल्यानगर इथं दाखल झालेला कृष्णा नावाचा एक बालक, याच्या पालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांनी आवाहन केलं आहे. संबंधित बालकाला श्रीगोंदा पोलीस स्टेशनमार्फत निरीक्षणगृहात दाखल करण्यात आलं आहे. सदर बालक एका व्यक्तीसोबत भिक्षेकर अवस्थेमध्ये आढळून आला होता. या बालकावर हक्क सांगणारे माता पिता, पालक किंवा अन्य नातेवाईक यांनी तातडीनं अधीक्षिका श्रीमती पौर्णिमा माने यांच्याशी 70-20-12-47-71 अथवा बाल संरक्षण अधिकारी सर्जेराव शिरसाट 99-21-30-73-02 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ निगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: लुट रहा ये चमन

विजयी भव विजयी भव।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. महत्वाच्या काही राज्यातल्या घडामोडी घडवळ्यात. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेमध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वाचे चार धडाडीचे निर्णय घेण्यात आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव देण्याला मंजुरी मिळाली. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2024 मधील बदल्यांना कायदेशीर सुधारणेद्वारे मुदतवाढ देण्यात आली, तर डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टला जमीन नाममात्र दरात देण्यास मान्यता मिळाली असून नवीन नागपूर आणि बाह्यवळण रस्त्यासाठीच्या जमिनीचं मुद्रांक शुल्क सुद्धा माफ करण्यात आलंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनाही मुदतवाढ मिळालेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हे महत्वाचे चार धडाडीचे निर्णय घेण्यात आले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मेनू आहे तुमच्यासोबत सांजरंग. या कार्यक्रमात सध्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत आणि अनेक असे प्रवासी आहेत की जे एसटीनं प्रवास करतात, आता त्यांना अशी शंका आहे की सध्या तातडीनं भाडेवाढ होईल का. तर याबाबत परिवहन मंत्री यांनी महत्वाचे काही आदेश दिले आहेत. देशातील डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा खर्च 310 कोटींनी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे आणि भाडेवाढ अटळ असल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिन्याभरामध्ये दोनदा दर वाढल्यामुळे 1 एप्रिल 2026 एसटीला 76 कोटींचा तोटा झाला आहे. डिझेल बचतीसाठी प्रत्येक आगाराला 5 लिटर डिझेल बचतीच्या सूचना दिल्या असून सध्या तातडीनं कुठलीही भाडेवाढ केली जाणार नाही असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. दरवाढ सुरूच राहिल्यास भाडेवाढ करावी लागेल असं सरनाईक यांनी सुद्धा सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी विजय चव्हाण, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरच्या वाढत्या किमतींवर एक मोठं विधान केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केल्यास महसुलाचं सुमारे 1,00,000 कोटी रुपयांचं नुकसान होईल असं सांगितलंय. यावेळी त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरजही बोलून दाखवली. देशामध्ये भीती पसरवण्याचा धोका पत्करणं हे भारताला परवडणारं नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं. देशात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पुन्हा एकदा वाढ झाली असतानाच त्यांनी हे विधान केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज. तुमचं आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. मुंबईमधील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर या परिसराच्या सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करत सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल झालेत. मंदिराच्या नव्या भव्य आराखड्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा बळकट करण्यासाठी आता व्यवस्था सुलभ केली जाईल असं राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं. देशविदेशातील भक्तांना कमी वेळेमध्ये दर्शन मिळण्यासाठी एक विशेष कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिराचा लवकरच आपल्याला कायापालट बघायला मिळणार आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी, फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी RJ अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आज अशा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत आपल्या नगरचे ग्रंथमित्र दशरथ खोसे सर. दशरथ खोसे सरांचा परिचय म्हणाल तर 1975 साली श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथून शासनाचा ग्रंथपालन प्रमाणपत्र कोर्स त्यांनी पूर्ण केला आणि त्यानंतर 1976 सालापासून नगर शहरातील रेसिडेन्शियल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथपाल म्हणून त्यांनी सेवा दिली. गरीब कुटुंबातील मुलांना ग्रंथालय क्षेत्रातलं ज्ञान मिळावं आणि त्यांना स्वतः पायावर उभं राहता यावं यासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग 1986 अहमदनगरमध्ये सुरू केला. पहिली 2 वर्ष वर्गाचा प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि राहुरीमध्ये सुद्धा हा वर्ग सुरू केला. जिल्ह्यातील असे शेकडो मुलं मुली यांनी या क्षेत्राचं शिक्षण घेऊन ग्रंथपाल म्हणून आज अनेक ठिकाणी काम करीत आहेत. त्याचबरोबर शालेय ग्रंथपालाची राज्य पातळीवरची संघटना उभा करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या संघटनेच्या सुरुवातीला राज्याचं अधिवेशन शिर्डी आणि अहमदनगरमध्ये भरवलं गेलं. शिशु संगोपन संस्था अहमदनगर या 1917 सालच्या शैक्षणिक संस्थेवर सुद्धा त्यांनी सेवा दिली. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील शालेय ग्रंथालय एक पाहणी हा शोध प्रबंध सन 2001 साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात त्यांनी सादर केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर अभ्यास मंडळ सदस्य म्हणून 6 वर्ष त्यांनी काम पाहिलं. तर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज सेवक कल्याण निधी योजनेचा 6 वर्ष म्हणून सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं. आज आपण सरांशी नगर डायरी या कार्यक्रमामधून संवाद साधणार आहोत.

0: सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये सर खूप मनापासून स्वागत तुमचं.
1: धन्यवाद
0: सर. तुमचा जन्म मिरी या गावचा.
1: येस.
0: तुम्हाला तुमचं बालपण, बालपणीचे दिवस आजही आठवतात का?
1: होय होय.
0: कसे होते ते?
1: मी एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलो. माझे आई वडील अतिशय कष्टाने जीवन जगत होते. मला 3 बहिणी आणि 5 भाऊ यांच्यामध्ये फक्त मी एकटाच शिकलो. शिक्षणाची मला संधी केवळ माझ्या आईमुळं मला मिळाली आणि म्हणून मी इथपर्यंतचा प्रवास जीवनातला अत्यंत यशस्वीपणाने करू शकलो. आणि शिक्षण अतिशय कष्टानं आणि अगदीच लोकांच्या दयेवर शिकण्याची संधी मला मिळाली म्हणून मी जीवनात काहीतरी वेगळं करू शकलो.
0: नक्कीच सर. तुम्हाला तुमचे सुरुवातीचे प्राथमिक शाळेचे दिवस आठवतात का? काही शिक्षक स्मरणात आजही आहेत का?
1: होय. मला प्राथमिक पहिली ते सातवीच्या वर्गामध्ये एकूण 3 शिक्षक झाले. पहिलीला मला साखरेबाई म्हणून होत्या. त्याच्यानंतर गायकवाड गुरुजी आले आणि 4 ते 7 या 3-4 वर्षामध्ये मला पथुजी सोलाट नावाचे गुरुजी यांनी मला शिकवलं. अतिशय आत्मीयतेने त्यांनी शिकवलं म्हणूनच मी पुढे येऊ शकलो. आमच्या मिरीगावची शाळा ही अत्यंत नावाजलेली शाळा होती आणि त्या काळी साधारणपणे 1972 पूर्वी आणि 1969 दरम्यान ती शाळा अत्यंत लोकप्रियतेच्या उच्चांकावर होती. सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी त्या शाळेला जागा दिली, शाळा वाढवली आणि शाळेकडं त्यांचं सातत्याने लक्ष असायचं कारण ते त्या गावचे जागीरदार होते आणि म्हणून त्यांचं त्या गावावर स्वतःचं असं एक वेगळ्या प्रकारचं नैतिक असं दडपण कायमस्वरूपी आजही आहे ते नसले तरी.
0: नक्कीच सर. त्यानंतर तुमचं 7 नंतरचं जे शिक्षण आहे ते कुठे झालं, कुठल्या शाळेमध्ये?
1: ते 8 ते 11 पर्यंतचं शिक्षण माझ्या गावीच छत्रपती शिवाजी विद्यालय मिरी या माध्यमिक विद्यालयामध्ये झालं. शाळा गावकऱ्यांनीच चालवलेली असल्यामुळे शाळा अतिशय चांगली होती. शिक्षणही अत्यंत चांगल्या दर्जाचं दिलं जायचं. परंतु एकच शाळा असल्यामुळे तिथे शिक्षकांना वेगळेवेगळे शिक्षक अनुभवता आले नाहीत. परंतु जे शिक्षक मला लाभले त्यांनी अतिशय आत्मीयतेने शिकवलं, त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने मिरीचा शैक्षणिक विकास झालेला आहे. तो

एकच शाळा असल्यामुळे तिथे शिक्षकांना वेगळेवेगळे शिक्षक अनुभवता आले नाहीत, परंतु जे शिक्षक मला लाभले त्यांनी अतिशय आत्मीयतेने शिकवलं, त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने मिरीचा शैक्षणिक विकास झालेला आहे. तो

0: आणि ग्रंथपालना कोर्स केल्यामुळं त्या काळी 1975 साली मी तो कोर्स पूर्ण केलेला असल्यामुळे आणि तिथेही खूप चांगल्या मार्काने मी पास झालेलो असल्यामुळे मला नगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये ग्रंथपाल म्हणून पूर्ण वेळेची नोकरी पहिल्याच दिवशी मिळालेली असल्यामुळे माझ्या नोकरीचे संपूर्ण कालावधीमध्ये मला तिच्यापासून कुठलाही त्रास झाला नाही. तर मला आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्याचा त्या नोकरीने प्रयत्न केला. त्या नोकरीमधून मला मदत मिळत गेली, चांगल्या प्रकारचे मित्र मिळाले, चांगल्या प्रकारचे सहकारी मिळाले आणि त्यांच्या मदतीनं मी माझी स्वतःची उन्नती करू शकलो. महाविद्यालयीन शिक्षण मी अगदी कष्टाने घेतलं म्हटलं तरी हरकत नाही. नोकरी करून मी शिकलो, एम ए झालो. एम एला राज्यशास्त्र होतं मला, त्यावेळेस मला राज्यशास्त्राचं प्राध्यापक व्हावं असं वाटायचं. परंतु पुन्हा माझ्या मनामध्ये अशी उर्मी आली की आपण ज्या वेगळ्या वाटेने निघालेलो आहोत तीच वाट आपण पुढे जाऊया. आणि मग असा विचार करून मी मराठवाडा विद्यापीठामध्ये ग्रंथपालनाचा जो बॅचलर डिग्री कोर्स होता की ज्याला बिलीफ सायन्स, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स असं म्हटलं जातं, त्या कोर्ससाठी मी 1 वर्षासाठी विद्यापीठात नाव नोंदवलं आणि तो कोर्ससुद्धा मी अत्यंत खूप चांगल्या मार्काने पास झालो. म्हणजे नोकरी करूनच मला हे सगळं करता आलं हे माझ्या जीवनातलं एक वेगळं असं सत्य आहे.
1: नक्कीच सर. अनेक गरीब कुटुंबातील मुलांना ग्रंथालय क्षेत्रातलं ज्ञान मिळावं आणि त्यांना स्वतः पायावर उभं राहता यावं यासाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाचा ग्रंथपालन प्रमाणपत्र वर्ग हा 1986 सुद्धा नगरमध्ये
0: सुरू केला.
1: तो सुरू करण्याचा हेतू काय होता आणि कसा सुरू झाला तो?
0: माझ्या म्हणजे 86 वेळेची अशी परिस्थिती होती, सामाजिक अवस्था, की श्रीमंताची मुलं खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकत होती. परंतु गोरगरिबांच्या मुलांना जर या विभागातलं या फॅकल्टीमधलं जर शिक्षण मिळवता आलं तर त्यांना झटपट नोकरी मिळेल. तर झटपट नोकरीचे दोन मार्ग होते त्यावेळेस. साधा हा जर कोर्स केला तर ग्रंथपाल म्हणून गावच्या म्हणजे सार्वजनिक ग्रंथालयामध्ये त्यांना नोकरी मिळत होती. त्यावेळेस त्या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्याला आपण एक्सपान्शन म्हणतो की त्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रकारच्या संधी प्राप्त होत होत्या. सहजासहजी ग्रामीण भागामध्ये मध्यम गावामध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक सार्वजनिक वाचनालय निघत होती आणि त्या तिथे प्रशिक्षित काम करणारा जर माणूस मिळाला तर त्या ग्रंथालयाची वाढ होईल, त्याचबरोबर या गरीब माणसाला तिथे काम करण्याची संधी मिळेल. अशा प्रकारचा विचार माझ्या डोक्यामध्ये होता कारण मी त्याच परिस्थितीतून आलेलो असल्यामुळे मला असं वाटायचं की गरिबांच्या मुलाला जर हे शिक्षण मिळालं तर त्यांच्या जीवनातल्या उन्नतीचा मार्ग त्यांना आपल्याला देता येईल. आणि मग मी जेव्हा बिलीफ सायन्स करत होतो तेव्हाच मी स्वतःच्या मनाशी पक्की खुणगाट बांधली की आपल्याला नगरला गेल्यानंतर नुसती नोकरी करायची नाही तर अशा प्रकारच्या शिक्षणाच्या प्रवाहाची व्यवस्था आपल्याला नगरमध्ये करायची असं ठरवून आल्यानंतर बिलीफ सायन्स पास झाल्यानंतर आणि मी पुन्हा माझ्या जुन्या नोकरीच्या जागेवर हजर झाल्यानंतर मी मुंबईला जाऊन लरा रोहिवाल नावाचे जे जिल्हा ग्रंथालयाचे सेक्रेटरी होते ग्रंथालय संघाचे त्यांना हाताशी धरून मुंबईच्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय विभागात मार्फत जो कोर्स ग्रंथपालन प्रमाणपत्राचा कोर्स चालतो त्याच्यासाठी मी चक्रा मारल्या. तो कोर्स मंजूर करून आणला आणि नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयामध्ये मी तो सुरू केला. इथे जे त्यावेळेला पदवीधर ग्रंथपाल होते की ज्यांना त्या वर्गाला शिकवण्याची पात्रता होती अशा ग्रंथपालांना मी हाताशी धरलं, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि अत्यंत कमी पगारामध्ये कमी अगदी मानधनामध्ये त्यांना त्या वर्गाला शिकवायला प्रवृत्त केलं. आणि अशा प्रकारचा तो वर्ग एका वेळेला 60 मुलांना प्रवेश देऊन जिल्ह्यामध्ये अशा

0: पर्यंत हा कोर्स अत्यंत चांगल्या पद्धतीने चालत होता. त्याच्यानंतर तो इथल्या लोकांना डावलून तो राहुरीला नेला, राहुरीच्या लोकांनी तो चालवला आणि मग त्याच्यामध्ये धंदेवाईकपणा आला आणि त्या शिक्षणाचा दर्जा तिथे गेला आणि त्याच्यामुळे तिथून जे निर्माण झालेले विद्यार्थी होते त्यांना चांगल्या प्रकारचे जॉब मिळवता आले नाही, ते गावाकडेच गुंतून पडले. तर अशा प्रकारची ती व्यवस्था झाली. परंतु आम्ही जोपर्यंत तो काम केलं त्यातून निर्माण झालेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉब मिळाले, पुढे गेले ते. आज ते अत्यंत यशस्वीपणाने जीवन जगतात याचा खूप आनंद वाटतो.
1: नक्कीच सर, यासाठी राज्य पातळीवर अधिवेशन सुद्धा तुम्ही केले.
0: यस,
1: या अधिवेशनामध्ये शिर्डी असेल किंवा अहमदनगर मध्ये असेल एक सक्रिय सहभाग तुमचा असायचा.
0: होय,
1: तर या अधिवेशनाचे दिवस आठवतात का, कसे होते?
0: पहिल्यांदा मी जेव्हा 1979 साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपालाची संघटना आम्ही स्थापन केली आणि त्या संघटनेच्या मार्फत मी त्या संघटनेचे वार्षिक अधिवेशनं घेण्याची योजना आम्ही सुरू केली. त्या काळी शिक्षकेतर सेवकांची मोठी अधिवेशनं व्हायची, माध्यमिक शिक्षकांचे अधिवेशनं व्हायचे, मुख्याध्यापक संघाचे अधिवेशनं व्हायचे आणि त्यांचे प्रश्न ते शासनाकडून शिक्षण खात्याकडून सोडवून घ्यायचा प्रयत्न करायचे. परंतु ग्रंथपालांच्या प्रश्नांना कुणीही वाचा फोडत नव्हतं, कारण एका शाळेमध्ये ज्या शाळेत 1000 जास्त विद्यार्थी आहेत तिथेच अर्धवेळ ग्रंथपाल असायचा आणि जिथे 1500 जास्त विद्यार्थी असायचे तिथे पूर्णवेळ ग्रंथपाल असायचा. नगर जिल्ह्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळात फक्त 4-5 पूर्णवेळ ग्रंथपाल होतो आणि 7-8 लोक अर्धवेळ ग्रंथपाल होते. परंतु माझ्या ह्या प्रयत्नामुळे अगोदर ग्रंथपालांची संख्या वाढवली, त्याच्यानंतर त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी पुन्हा शासकीय पातळीवर प्रयत्न करत गेलो. माननीय शिक्षण मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून वेगवेगळ्या माध्यमातून आदरणीय स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या मदतीने, अर्थमंत्री सी सुब्रह्मण्यम असतील यांच्याकडून शाळा ग्रंथपालांच्या प्रश्नाच्या आर्थिक स्वरूपाचे प्रश्न त्यांच्याकडून सोडवून घेतले. माननीय विलासराव देशमुख शिक्षण मंत्री असताना त्यांच्याकडून विद्यार्थी संख्येच्या प्रमाणातल्या गोष्टीचे काही सुरुवात प्रश्न सोडवून घेतले आणि सुट्ट्यांचे काही त्यांना शाळा ग्रंथपालांना ज्या सुट्ट्या मिळत होत्या त्याच्यावर पूर्णपणे असं असायचं की ही पोस्ट जी होती ती एका वेळेला शिक्षकेतरमध्ये पण यायची आणि शिक्षकामध्ये पण यायची. आज महाविद्यालयात जर गेलं तर ही शिक्षकांच्या मधली पोस्ट आहे आणि माध्यमिक शाळेत आले तर ही शिक्षकेतरांच्या मध्ये ही पोस्ट आहे. आणि खरं तर काम हे अकॅडमिक स्वरूपाचं मोठं काम आहे. असं म्हटलं जातं की लायब्ररियन इज अ मास्टर्स मास्टर, म्हणजे तो शिक्षकांचा शिक्षक आहे. परंतु त्याची पण त्याने कॅपॅबिलिटी वाढवली तर तो होऊ शकतो, परंतु त्यांनी जर त्याची कॅपॅबिलिटी जर वाढवली नाही तर तो शिक्षकांचा शिक्षकच नाही तर शिपायाचा पण शिपाई होऊ शकतो. तर त्याच्यामुळं त्या पोस्टचं आवेल हे करणं, उंची वाढवायची का त्याला खाली घ्यायचं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असायचं. तर माझ्या परिणामी मला जे समजलं होतं त्या परिणामी ते वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला नोकरीच्या काळामध्ये.
1: नक्कीच. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ग्रंथपाल महासंघाच्या स्थापनेमध्ये सुद्धा तुमचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर कार्याध्यक्ष सुद्धा होते, नंतर अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं आणि या संघटनेमध्ये राज्यातील 35 जिल्हे सहभागी होते आणि या सगळ्या पोस्टच्या माध्यमातून नेतृत्व करणं, लीडिंग करणं हे फार महत्वाचं होतं. यासाठी कसे प्रयत्न केले?
0: मला ते जी प्रेरणा मिळाली ना तर ती रेसिडेन्शियल हायस्कूलमध्येच ती प्रेरणा मिळाली, कारण रेसिडेन्शियल हायस्कूल ही एक नेतृत्वाची शाळा होती. की त्यावेळेला मला जे मुख्याध्यापक होते रामो शिंदे सर, ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाच्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष होते. त्याच्याबरोबर ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक बोर्डाचे शिक्षण बोर्डाचे ते संचालक होते आणि जिल्हा पातळीवरच्या सर्व संघटनांच्या मध्ये ते सक्रियपणाने काम करायचे. आणि त्यांचं असं असायचं की आपलं जे भांडण आहे ते ज्या संस्थेत नोकरी करतो त्या संस्थेबरोबर नाही, ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेचं नाही, तर आपलं भांडण हे शासनाच्या बरोबर आहे. आणि शासनाच्या बरोबर का आहे, तर शासन हे खऱ्या अर्थाने शिक्षणाला जबाबदार आहे आणि शिक्षणाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी शासनाने व्यवस्थित पार पाडावी याच्यासाठी आपलं भांडण शासनाच्या बरोबर आहे.

0: अशा प्रकारची भूमिका ते सातत्याने मांडत आले. मी त्यांच्या जवळ असल्यामुळं मला त्या गोष्टी त्यांच्याकडून सहजपणाने शिकता आल्या आणि म्हणून मला नेतृत्वाची संधी सहजपणाने या संघटनेमध्ये निर्माण करता आली, माझ्या प्रयत्नाने मला ती करता आली.
1: नक्कीच. याचबरोबर सुरू होतं तुमचं सामाजिक कार्य सुद्धा. शिशु संगोपन संस्था आपल्या अहमदनगरमध्ये जी 1917 स्थापित झाली होती, तर या संस्थेवर गेल्या 35 वर्षांचं काम जे आहे ते
0: 45 वर्षांपासून
1: तुम्ही हे काम पाहत आला होतात. शैक्षणिक क्षेत्रामधली एक दर्जेदार शिक्षण संस्था म्हणून या शिशु संगोपन संस्थेमध्ये पाहिलं जातं. तर बालवाड्या किंवा प्रत्येक मुलाची सुरुवातीची पायरी शिक्षणाची आपण म्हणूयात असं ते केंद्र, तर या शिशु संगोपन संस्थेतील काय अनुभव होते?
0: मी 1979 साली माझ्या गावचे मित्र माझे बन्शीलाल नन्नवरे म्हणून, तर त्यांच्या मिसेस त्या शाळेमध्ये शिक्षिका होत्या. तोपर्यंत मी त्या शाळेमध्ये काही गेलो नाही, पण 1979 साली तिथे एक मोठा असा बदल घडत होता आणि नन्नवरे सरांनी मला त्या शाळेत घेऊन जाऊन त्या संस्थेचं त्यांनी मला सभासद केलं. माझे सभासदाची वर्गणी त्यांनीच भरली, कारण त्यांना सभासद होता येत नव्हतं म्हणून त्यांनी मला सभासद केलं. आणि माझ्यातल्या काही गुणदोषामुळं त्यांना वाटलं हा नक्कीच इथे चांगलं काम करील अशी त्यांची स्वतःची भावना असल्यामुळं मला त्यांनी तिथे सभासद केलं. आणि मग सभासद केल्यानंतर माझा तिथे सारखा जाण्याचा योग यायला लागला, मिटिंगला वगैरे ते सारखं बोलवायचे, मग मी जात गेलो. मग त्या संस्थेचं मला कामकाज समजून घेता आलं आणि मग आपल्याला नेमकं काय करता येईल, माझ्यामध्ये जी मुळातच अशी नेतृत्वाची जी हे आहे, नेतृत्व करण्याची शक्ती आहे, नेतृत्व करण्याची जी क्षमता आहे, तिला तिथे वाव मिळाला. कारण शैक्षणिक क्षेत्रातल्या कामामध्ये जात असताना तिथले प्रश्न मला समजून घेता आले. प्राथमिक शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, त्यांची जी काम करण्यासाठी जी त्यांना सोयीसुविधा आहेत, त्यांना कशा आपल्याला देता येतील, संस्था चालक म्हणून आपल्याला कशा त्यांना निर्माण करून देता येईल, याच्यासाठी मला प्रयत्न करण्याची संधी मिळाली. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की मी जेव्हा 1979 साली शिशु संगोपन संस्थेमध्ये सभासद म्हणून गेलो, तेव्हा मला त्या शाळेची अवस्था अशी होती का ती चटाईची शाळा होती. आणि महत्वाची गोष्ट अशी की माळीवाड्यामधले जे गोरगरिबांची लेकरं होती, जे भाऊसाहेब फिरोद्याला कधी जन्मात जाऊ शकत नव्हते, अशा पालकांची मुलं की जे मजुरीचं काम करायचे, ती पलीकडच्या बाजूला एक आयुर्वेद आश्रम फार्मसी लिमिटेड नावाची एक आयुर्वेदाची औषधाची कंपनी होती आणि तिथे बहुतेक करून स्त्रियांना काम असायचं, गोळ्या बनवणं, औषध बनवण्यासाठी त्यांना जावं लागायचं आणि मग त्यांची लहान बाळं त्यांना सांभाळण्याची तिथे अडचण असायची. म्हणून शिशु संगोपन संस्था म्हणून त्या संस्थेने एक पाळणाघर सुरुवातीला चालू केलेलं होतं आणि ती त्याच्यातून तिचा जन्म झालेला होता. आणि त्याच दरम्यान जेव्हा 1900 दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर की जेव्हा जर्मनीच्या कडून आपल्या भारतामध्ये दुधाची पावडर यायची आणि त्या दुधाच्या पावडरचं काय केलं जायचं की ते पाणी तापवायचं आणि त्याच्यामध्ये ती पावडर सोडायची, मग ते गरम दूध तयार व्हायचं आणि गोरगरिबांच्या मुलांना ते दूध तिथं पाजलं जायचं. तर तो अनुभव मला आमच्या मिरीला पण होता, आमच्या मिरीलाही ते दूध यायचं आणि ते मला प्यायला मिळालेलं होतं, त्याच्यामुळे मला नकळत ती त्याबद्दलचं आकर्षण होतं. म्हणून मी तिथे जायचा प्रयत्न केला आणि असं झालं की त्यावेळेस ती शाळा थोडीशी वाढलेली होती, पहिली ते 7वीपर्यंत, परंतु तिला 30-40% अनुदान मिळायचं, शिक्षकांचे खूप हाल असायचे, संस्था चालक त्यांच्या पगारातले पैसे घ्यायचे आणि त्यांना खूप असं जीवन, हलाखीचं जीवन जगावं लागायचं. म्हणून मग काय केलं तर त्यांची परिस्थिती आधी कशी सुधारेल, त्यांना पूर्ण अनुदान कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न केला आणि ती शाळा 100% आली. आणि 100% आल्यानंतर शिक्षकांना फक्त शिक्षणाचंच काम करायला कसं लागेल याच्यावर आम्ही फोकस केला. आणि मग शिक्षकांना त्यांचं काम करायला मिळाल्यानंतर त्यांना बाकीच्या उद्योगापासून आपण परावृत्त करण्याचं काम केलं. आणि आजही अशी अवस्था आहे की शिक्षक फक्त शिक्षणाच्याच कामामध्ये गुंतलेले ठेवले, त्याच्यामुळे शाळेचा दर्जा वाढवायला फार मोठा हातभार लागला.
1: नक्कीच. त्याचबरोबर अनेक साहित्यिक ललित लेख प्रकाशित करणं असेल, ग्रंथालय क्षेत्राशी संबंधित काही शैक्षणिक मनोगत मासिकांनी सतत 10 वर्ष तुम्ही दिवाळी अंकांचं प्रकाशन सुद्धा केलं होतं. तर दिवाळी अंकाचं प्रकाशन हा एक वेगळा तुमचा एक कामाचा भाग होता. तर कसं काम असायचं त्यावेळेस?
0: तर पहिल्यांदा असं झालं की माझी जेव्हा मी एका मित्राला कर्जाला जामीन होतो आणि तो मित्रावर आरिष्ट आलं, त्याची नोकरी गेली आणि मग त्याने जे कर्ज घेतलं होतं ते कर्ज मला फेडावं लागलं. आणि मग ते फेडत असताना माझी स्वतःची पण परिस्थिती एवढी काही खास अशी नव्हती, पण मी ते सारखं माझ्या पगारातून देत राहिलो. तर मग मला अडचणी यायला लागल्या. तर मग मी काय करायचं काय करायचं असं माझ्या डोक्यात विचार आला आणि मला एक असं समजलेलं होतं की शिक्षणामध्ये जर तुम्हाला खूपच अडचण आली तर तुम्ही आपण खालच्या माणसाकडे बघायचं ते काय करतात. म्हणजे आयुष्यात जर तुम्ही अडचणीत आलात खूप तर आपण नेहमी खालच्या माणसाकडे बघा, म्हणजे आपल्याला उन्नतीचा मार्ग सापडतो. तर माझ्या अवतीभोवती पत्रकार मंडळी खूप होती, कारण मी ग्रंथपाल होतो त्याच्यामुळे मला लिहिण्याची आवड होती, वाचनाची प्रचंड आवड होती. रोज मी किमान 1/2 किलो पेपर वाचायचो, सगळे 14-15 पेपर माझ्याकडे यायचे, ते मी वाचल्याशिवाय मी इतरांना द्यायचोच नाही अशा प्रकारची अवस्था असायची. त्याच्यामुळे मला ते पेपर वाचण्याचं आणि वाचल्यानंतर स्वतःचं मत तयार व्हायचं आणि पेपर कसा वाचायचं याचं सुद्धा मला शिक्षण मिळालेलं होतं. तर ते शिक्षण असं मिळालेलं होतं की पेपर हातात आल्यानंतर हेडलाईन बघू नका, तर त्याचा काय पहा अगोदर, त्याचा संपादकीय बघा. संपादकीय शेजारी जे आर्टिकल्स असतात मोठाले प्रचलित प्रश्नावर लिहिले गेलेले ते वाचा तुम्ही आणि मग त्याच्यातून तुमचं मत तयार होईल. आणि मग तुम्हाला वेळ मिळाला तर बाकीच्या बातम्या वाचा. चोऱ्या मारीच्या, लबाडणीच्या किंवा पळवापळवीच्या, जाळपोळीच्या अशा कुठल्याही बातम्या तुम्ही वाचायच्या नाही. तर असं माझ्यावर पहिला संस्कार झाला तो कॉम्रेड भागवतांच्याकडून. त्याच्यामुळे मला ती एक दृष्टी मिळाली की अरे नाही, पेपरमध्ये आपण हे नाही वाचलं पाहिजे. त्याच्यामुळे मला स्वतःला विचार करण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली आणि मग विचार करण्याची क्षमता झाल्यानंतर मी सातत्याने लिहायला लागलो. लिहायला लागल्यानंतर मला असं झालं की कॉम्रेड नाधू नानलांचा सहवास मिळाला. फार मोठं व्यक्तिमत्व होतं की जे आपल्या जिल्ह्याचं मुळा धरण आहे त्या मुळा धरणाच्या बांधकामामध्ये ते साईड सुपरवायझर म्हणून, इंजिनियर म्हणून ते काम करत होते आणि ते कम्युनिस्ट पार्टीचं काम करत होते. कारण नगर जिल्ह्यावर कम्युनिस्ट पक्षाचा प्रचंड मोठा प्रभाव होता आणि ते स्वतः कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांची माझी नकळत मैत्री झाली. कारण वैचारिक मैत्री होती आमची, पक्षाचा काही संबंध नव्हता. तर मला त्यांचं आकर्षण असायचं आणि त्यांना असं वाटायचं की खोशे पेपरमध्ये लिहितो त्याचं सगळं छापून येतं आणि मी एवढे बातम्या देत मी एवढं लिहितो माझं कुणीच छापत नाही. फार मोठा माणूस होता तो, त्यांची ती खंत होती की इथले ते कम्युनिस्ट आहेत म्हणून त्यांचं कुणी छापत नसायचं. पण त्यांच्याकडून मी सगळं हे ऐकून आलो आणि मग मी लिहिलं आणि मी जर पाठवलं छापायला तर जसं तसं छापलं जायचं. त्यांना खूप समाधान वाटायचं, ते म्हणायचे खुशी अरे तुम्ही लिहिताय चांगलं. आणि मग त्यांनी मला ते इकडं वळवलं असं की मुळा धरणाची जी आमची वांबुरीचारी होती त्या वांबुरीचारीच्या याच्यावर मला त्यांनी लिहायला प्रवृत्त केलं आणि मी साधारणपणे 21 लेख लिहिले त्याचे, एकामागं एक. मी खूप वाचायचो त्या काळात, म्हणजे जी सार्वजनिक पाणी व्यवस्था आहे शेतीची त्याच्यावरचा मी खूप अभ्यास केला, अगदी अमेरिकेपासून रशियापासून तिथली व्यवस्था, पाणी वाटपाची व्यवस्था, भारतातली व्यवस्था, मोठमोठ्या धरणांचं व्यवस्थापन कसं केलं जातं आणि मग ते पाण्याचं वाटप कसं केलं जातं याच्याबद्दलचं मी खूप वाचलं आणि मी त्याच्यातून ते लिहित जायचो. ते लिहिल्यामुळं असं झालं की जेव्हा पत्रकारितेचा पुरस्कार सुरू केला दापा आपटेंनी तर त्यांचं पाण्याच्या प्रश्नावर त्यांना स्वतःला खूप आकर्षण असायचं. तर त्यांच्या ह्याचा लेखाचा पहिला पुरस्कार मला त्यांनी दिला, 2100 रुपये आणि प्रमाणपत्र सत्कार वगैरे, मोठा पत्रकारितेचा पहिला पुरस्कार या जिल्ह्यातला मला मिळाला होता. मी लिहित होतो आणि त्याच्यामुळे मला आणखी लिहावं असं वाटायला लागलं तर मी लिहित राहिलो. दुसरी गोष्ट अशी झाली की वाचन खूप असल्यामुळं अगदी प्रत्येक प्रश्नावर अभ्यासानेच बोलता यायला लागलं. मी कुठेही असा ह्याच्यात बोलत नाही, भपारी मारत नाही, तर ते ऑथेंटिक असावं असं माझं सारखा त्याच्यावर कल असायचा. तर त्या प्रमाणे मी लिहित गेलो, त्याच्यातही मला खूप चांगली प्रगती मिळाली. आणि हे करत असताना मग मला असं वाटलं की माझ्यावर जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा मी एकदम हे व्हायबल व्हायच्या अगोदर माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण एखादं मासिक तरी काढूया. आणि मासिक काय काढायचं ठरवलं, तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो तर शैक्षणिक क्षेत्रात काम करत असल्यामुळं शैक्षणिक क्षेत्रातल्या प्रश्नांच्या बद्दल आपण लिहिलं पाहिजे. आणि त्या काळात नवा काळ मी सातत्याने वाचायचो, तर नवा काळचा अग्रलेख असायचा तो इतका बोलका असायचा की माणसाचं हार्ट अपील असायचं ते रोज. मला खूप आवडायचं ते, मी ते वाचायचो ते. आणि ते वाचल्यानंतर मी जे लिहायचो तर मला म्हणजे लोकसत्ताचे संपादक होते काय पहा फार मोठे संपादक होऊन गेले ते, चौफेर नावाचं त्यांचं सदर असायचं, तर त्यांच्या लिखाणाचा माझ्यावर प्रभाव असायचा. महाराष्ट्र टाइमचे तळवलकरांचे लेखाचा प्रभाव असायचा. आणि इथे नगरमध्ये सकाळचा एस के कुलकर्णींचे अग्रलेख चांगले यायचे, तर ते मी आवर्जून वाचायचो. तर असं वाचत वाचत गेल्यामुळं मला असे सुचलं की आपण एक मासिक काढूया आणि शैक्षणिक स्वरूपाचंच. तर मी ग्रंथपाल म्हणून काम करत होतो, तर ग्रंथपालांच्याच प्रश्नावर आपण का नाही मासिक काढावं. एक हाऊस जर्नल टाईप मी ते सुरू केलं आणि साधारणपणे 1000 कॉपीज काढायचो आणि 1000 कॉपीज बाय पोस्ट मी सगळ्याची सगळ्या बाय पोस्ट टाकायचो. या कामात मला माझी पत्नी माझी 2 लहान मुलं यांनी मदत करायची. मी लेख गोळा करायचे, लेख लिहायचा, संपादकीय मी लिहायचं, ते छापून आणायचं सगळं, मासिक छापून आणायचं. आणि मासिक छापून आणल्यानंतर त्याचं जे वितरणाचं काम होतं, गाड्या करणे, पिना मारणे, पत्ते लिहिणे, ही सारी कामं माझ्या घरातली लहान मुलं आणि बायको करायची आणि मी बाकीचं बाहेरचं करायचो. आणि मग हे सगळं करत असताना वर्गणी फार असायची नाही, तर वर्गणी 12 रुपये 15 रुपये वर्षाची, कारण मुळात अंक तो 5-10 पैशात जायचा. त्याच्यामुळं त्याचं फार हे काही नाही. आणि मग ते उत्पन्न फार मिळत नव्हतं, परंतु घरातून पैसे घालावं लागत नव्हते. आणि याच्याही पलीकडे जाऊन मग मी असं केलं की दर वर्षाचं 1 दिवाळी अंक काढायला लागलो, शैक्षणिक स्वरूपाचाच दिवाळी अंक, शैक्षणिक मनोगतचा. मग मनोगतचा दिवाळी अंक काढला की शैक्षणिक स्वरूपाचे मोठे लेख घ्यायचे. मग त्या निमित्ताने काही जाहिराती घ्यायच्या, पण जाहिराती घेताना मी स्वतःवर एक असं बंधन घालून घेतलं की दारूच्या दुकानाची जाहिरात छापायची नाही, किंवा असं जे व्यवसाय येतं अनैतिक असे जे व्यवसाय असतात की ज्याला समाज मान्यता नाही, अशा व्यवसायाची जाहिरात घ्यायची नाही. आणि नगर अशी भूमी आहे की इथं प्रोड्युसर नाहीत तर इथं ट्रेडर्स आहेत, म्हणजे दुसऱ्याचा माल आणून ते विकणारे लोक आहेत. त्याच्यामुळे ते स्वतःची जाहिरात करू शकत नाही पैसे देऊन. ह्याचा मला शोध लागला की अरे हे इथं जमणारं काम नाही आहे. तरी पण मी काय करायचो, MIDC मधल्या काही जाहिराती की जे स्वतःचे छोटे युनिट आहेत त्यांना पकडून त्यांच्याकडून साधारणपणे 30-40 हजारापर्यंत कधी कधी 20-25 हजाराच्या जाहिराती मला दिवाळी अंकाला मिळायच्या. मग तो सगळा खर्च जाऊन मी 5-6 महिन्याचे अंक त्याच्यामध्ये माझे छापले जायचे. तर अशा पद्धतीनं मी तो मासिकाचा अंक चालवला. नंतर असं झालं की 2005-2004-2005 दरम्यान की महाराष्ट्र शासनाने शाळांचे अनुदानच बंद केले आणि मग आमचा जो अंक अनुदानातून चालत होता ग्रंथपालांच्या मार्फत तिची वर्गणी मिळायची, परंतु ग्रंथपाल स्वतःच्या खिशातून देत नव्हते तर ती शाळा वर्गणी म्हणून मिळायची, तर ती शाळा वर्गणीच बंद झाली. आणि मग शाळा वर्गणी जर बंद झाली तर मग आपण हे फुकट कुठून छापणार. मग आमची बायको म्हणाली घर जाळून कशाला तुम्ही वळशाचा धंदा करता. तर मग मी तो विचार थोडा थांबवला आणि मी तो विचार थांबवत असताना माझ्या डोक्यात असा विचार आला की आचार्य अत्र्यांचं मराठा दैनिक बंद झालं. लोक आमच्याकडे एक विशाल सह्याद्री नावाचा आनंदराव पाटलांचा अंक होता, खूप चाललेले पेपर होते त्या काळातले, ते बंद झाले. मग एवढ्या मोठ्या माणसांचे जर हे बंद होत असतील तर आपण खूप लहान आहे, त्याच्यामुळे आपलं मासिक बंद पडलं तर त्याच्यामुळे आपण फार काही मनाला लावून घ्यायचं नाही असं ठरवून मी ते बंद केलं. त्या दरम्यान मी काही पुस्तकही प्रकाशित केले संपा म्हणजे प्रकाशक म्हणून, तर ते 7-8 पुस्तकं माझ्या हाताने प्रकाशित झाली. तर तोही मला काम करता आलं प्रकाशनाच्या क्षेत्रामधलं, बाहेरच्या लोकांना मदत, चांगल्या लेखकांची पुस्तकं मला छापता आली.
1: त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक सेवक कल्याण निधी योजनेचे 6 वर्ष तुम्ही सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं होतं आणि सेवकांसाठी ही खूप महत्त्वाची आणि उपयुक्त योजना होती की सेवक कल्याण निधी. आणि सुरुवातीपासूनच नावारूपाला आणण्यासाठी खूप सक्रिय सहभाग जो आहे जो गरजेचा असतो तो तुम्ही दाखवलात, तर याची सुरुवात कशी झाली होती?
0: याची सुरुवात अशी झाली की 1992 दरम्यान माझे एक मित्र, ते लेखनिक होते विठ्ठलराव म्हस्के म्हणून, तर त्यांचं अचानक निधन झालं. त्यांना 3 मुली होत्या, एक मुलगा होता, आणि ते सगळे शिकत होते. खूप परिस्थिती त्यांची थोडीशी अशी परिस्थिती बरी होती, परंतु तरी पण हलाखीची झाली होती. आणि अचानक असा प्रसंग आल्यामुळं ते कुटुंब एकदम असं हादरून गेलेलं होतं. आणि मग त्यांना जर काही मदत जर मिळवून देता आली तर मग आपल्याला सगळ्यांना त्याचं आनंद मिळेल असं वाटलं. आणि आमच्या संस्थेचे जे सेक्रेटरी होते माधुराव मुळे, तर त्यांनी असं आवाहन केलं की आपण सगळे मिळून त्यांना आपण मदत करूया. आणि त्यावेळेस साधारणपणे 50,000 मदत आम्ही त्यांना जमा करून दिली. परंतु याच्यातून मला असं सुचलं की हे जर आपण कायमस्वरूपी जर केलं तर किती चांगलं होईल. मग तेव्हा आमच्या संस्थेमध्ये जे काम करणारे मुख्याध्यापक होते, काही शिक्षक होते, चळवळीत काम करणारे, यांच्याशी आमचा संपर्क झाला. आणि या अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण सेवक संघ याच्या मार्फत आम्ही त्या अचानक येणाऱ्या संकटाला मदत करण्यासाठी ही मदत निधीची स्थापना केली. की अचानक गेला भाऊ एखादा काम करता करता तर त्याचा पगार बंद होतो, त्याला पेन्शन मिळत नाही लवकर, किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टी, त्याने ते कुटुंब हातबल होतं. तर त्यांना आपल्याला मदत करता यावी आणि याच्यातून त्यांना बाहेर येता यावं याच्यासाठी हा मध्ये निधी आम्ही सुरू केला. आज मला अशी माहिती मिळाली, कारण मला ते सोडून आता 11 होऊन गेले, तर मला ती अशी माहिती मिळाली की त्या निधीमध्ये आज 2 कोटी रुपये शिल्लक आहेत. आणि ज्याच्या घरात असं काही घडतं त्याला लगेच 50,000 रुपयाचा निधी 10व्या दिवसात पोहोच होतो. त्याच्याबद्दल कुठेही आता अडचण राहिलेली नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने चालला तो. माझी स्वतःची इच्छा होती की अशा प्रकारचं हे झालं पाहिजे नियोजन, का त्या कुटुंबाला तातडीनं मदत मिळाली पाहिजे. एक तातडीचं आपण जे म्हणतो ना इंजेक्शन, तर ते तशा प्रकारचं इंजेक्शन येते की जेणेकरून त्या कुटुंबाला मदत होती. आणि संस्थेला ती योजना अत्यंत भावली, त्याच्यामुळे त्यांनी त्याला चालवायला सहकार्य केलं. आणि दरवर्षी वर्षातून फक्त एकदा साधारणपणे 500 रुपये आम्ही घ्यायचो, आता 1,000 रुपये केले तर त्याच्यामुळे ती वर्गणी वाढली. आणि वर्गणी वाढली तर द्यायची रक्कमही वाढली, 1,00,000 आता ती रक्कम देतात असं मला समजलंय. तर ते खूप चांगली योजना आहे आणि संस्थेमध्ये तो एक मोठा निधी चांगला तयार झालेला आहे की जेणेकरून अडचणीच्या वेळेला तो काम येऊ शकेल.
1: नक्कीच. यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगर या स्वयंसेवी संस्थेमध्ये सांस्कृतिक सचिव म्हणून सुद्धा तुम्ही काम पाहिलं. युगप्रवर्तक यशवंतराव या चरित्र गौरव ग्रंथ प्रकाशनामध्ये सुद्धा तुमचा सहभाग होता आणि यानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचं संपादक म्हणून सुद्धा काम होईल, तर ही पण एक लेखक म्हणून छान जबाबदारी होती. तर कसं हे काम सुरू झालं?
0: साधारणपणे 2001 आमच्या संस्थेचे विश्वस्त आणि त्यावेळेचे ते उपाध्यक्ष पण होते संस्थेचे, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष रामनाथजी वाघ यांच्या प्रेरणेने आणि यांच्या स्वतःच्या पुढाकाराने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ की त्यांचे विचार भावी पिढीला समजावेत, पुढच्या काळात येणाऱ्या जनरेशनला यशवंतराव चव्हाण कोण होते हे जर त्यांच्या याच्यात आलं आणि त्यांचं कार्य जर समाजाच्या पुढे सतत ठेवता आलं तर तो एक महत्त्वाचं असं काम होईल. कारण केवळ यशवंतरावांच्या मुळेच स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाला, द्विभाषिक राज्यातून मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं आणि महाराष्ट्राची आजची जी प्रगती आहे त्याचे सर्व ज्याला आपण हे म्हणू सर्व जे पायाभरणीचं काम आहे, साहित्याच्या क्षेत्रात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, उद्योगाच्या क्षेत्रात असेल, राजकारणामध्ये असेल, किंवा वेगवेगळ्या समाजाला आर्थिक स्वरूपाची मदत देऊन त्याला उभं करण्याचं काम असेल, ते आदरणीय यशवंतरावांच्या कर्तृत्वाने झालेलं होतं. आणि ते काम समाजासमोर सातत्यानं राहावं, नव्या पिढीला यशवंतराव समजावेत याच्यासाठी यशवंतराव चव्हाण व्यासपीठ नावाची आम्ही संस्था इथे सुरू केली. सुरुवातीलाच मी सभासद होत झालो 1,000 रुपये भरून, आणि जवळजवळ 1,000 सभासद आम्ही नोंदवले आणि त्याचासुद्धा एक चांगल्या प्रकारचा निधी आपण निर्माण केलेला आहे. आणि त्या निधीतून निधीच्या व्याजातून दरवर्षी यशवंतराव चव्हाणांची जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतो. याच्यापूर्वी आम्ही 7-8-10 कार्यक्रम घ्यायचो. केवळ प्रबोधनाचाच कार्यक्रम, नव्या पिढीला ते शिक्षण समजावं, त्यांचं कार्यकर्तृत्व समजावं. आणि अलीकडच्या काळामध्ये जेव्हा कुलगुरू सर्जेराव निमसे त्या यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे अध्यक्ष झाले, त्यांनी असं ठरवलं की तरुण पिढीला स्पर्धा परीक्षेला आपल्याला कसं मार्गदर्शन करता येईल आणि त्याचबरोबर यशवंतरावांचे विचार त्या पिढीसमोर कसे जातील, अशा प्रकारचे काम, अशा प्रकारचं कार्य आपल्याला करायचंय आणि त्यानुसार स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणाऱ्या मोठ्या वक्त्याला, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं काम आहे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये, अशा मार्गदर्शकाला भेटून त्यांना बोलवून त्यांचे विचार विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्याचं काम आपल्याकडून या यशवंतराव चव्हाण व्यासपीठाच्या मार्फत सुरू आहे. आणि सांगायला मला विशेष आनंद वाटतो की मी आता त्या संघाचा खजिनदार आहे आणि किमान 10-12 लाख रुपये तिथेही शिल्लक आहेत. तर अशा प्रकारचं काम यशवंतराव चव्हाण व्यासपीठचं चालू आहे आणि खूप सुंदर असं काम आहे ते. त्याच्यामुळे मला ते आवडतं करायला. मी पहिल्यापासूनच काम करतो, अगदी अनाउन्सरचं काम करत होतो मी. कार्यक्रमाचं सगळं अनाउन्सिंग माझ्याकडेच असायचं आणि मग हळूहळू सगळं काम करत गेलो. पत्रिका छापण्यापासून तर पत्रिका वाटणे, कार्यक्रमाची व्यवस्था करणे आणि सगळं नियोजन करण्यामध्ये माझा सहभाग असायचा. तर ते मला करता आलं.
1: नक्कीच. प्रकाशक म्हणून, संपादक म्हणून आणि एक लेखक म्हणून साहित्याच्या तुम्ही खूप जवळ गेला आणि त्यामुळे कुठेतरी ग्रामीण साहित्य, शहरी साहित्य, माहितीपूर्ण साहित्य यामधला फरक तुम्ही या माध्यमात काय सांगाल, काय तुम्हाला जाणवलं?
0: तर मला असं जाणवलं की प्रकार असा होता की ग्रामीण साहित्यामध्ये साधारणपणे 60-च्या दशकानंतर शिक्षणाचा प्रसार झाला आणि शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर जी ग्रामीण भागातली तरुण मुलं होती त्यांना शिक्षणाचं ज्ञान मिळाल्यामुळं त्यांना आपल्या परिस्थितीचं भान आलं आणि ते भान आल्यानंतर त्यांना असं लिहितं करण्याचं काम केलं. बऱ्याच समाजसेवकांनी म्हणा किंवा समाजाचं कार्य करणाऱ्या लोकांनी या तरुणांना अशी दिशा देण्याचं काम केलं की ग्रामीण भागातले प्रश्न कथेच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून किंवा कादंबरीच्या माध्यमातून किंवा चरित्राच्या माध्यमातून ते निर्माण करणे, समाजासमोर आणणे, त्याला प्रकाशित करणं आणि त्या लेखकांचा गौरव करणं, अशा प्रकारचं काम जर आपल्याला करता आलं तर आपण ते एक वेगळं काम करू शकू. अशा ह्या विचाराने आम्ही ग्रामीण साहित्य परिषद स्थापन केली. मी तिचं रजिस्ट्रेशन केलं, त्याचं मी सेक्रेटरी आहे आणि होतो. तर तिथेही मला चांगलं काम करता आलं. जवळजवळ 4 साहित्य संमेलनं मी, ग्रामीण साहित्य संमेलनं घेतली. खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. खूप नामवंत लेखकांना आपल्याला इथे आणून त्यांचे विचार नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण साहित्यिकांना ऐकवण्याची संधी या मार्फत निर्माण करता आली. हे सगळं करत असताना ग्रामीण भागातले जे लिहिणारे होते त्यांच्याशी मी सातत्याने संपर्कात होतो. खूप चांगली मोठी माणसं लिहित होती, त्यांचे विचार आपल्याला समाजाला देता येत होते. माझ्यावर प्रभाव पडला आय पवारांचा, खूप मोठा कवी ग्रामीण भागातला आणि बहुजन समाजातून आलेला, ग्रामीण भाषेवर त्याचं प्रभुत्व असलेला, जामखेडची त्याची एक वेगळीच लय असलेली भाषा त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळायची. इकडे आमच्या अकोल्याचे भास्कर खांडगे म्हणून होते, त्यांच्याही कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या होत्या, तेही उत्तम लेखक होते. तर त्यांनाही लोकांना ऐकवण्याची मला संधी देता आली. खूप चांगलं असं काम आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण साहित्य परिषदेचं झालं. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्यांना मी निवडलं ते कुचकामी ठरले, त्यांना ते काम करता आलं नाही आणि मी सगळा वेळ देऊ शकलो नाही, म्हणून ग्रामीण साहित्य परिषद थांबली. पण लोक करतायत. आपण जरी थांबवलेलं असलं तरी इतर लोक करतायत सारखं. बेलवंडीला चालू असतं, कुठं इकडं तिकडं सारखं संमेलन चालू असतात, करतायत. तर त्याचा आनंद घेतो आपण.
1: नक्कीच. नगर शहराने, नगर जिल्ह्याने तुम्हाला काय दिलं?
0: नगर शहरात आल्यानंतर मला खरं तर शिक्षणाची खूप चांगली संधी मिळाली आणि मला स्वतःचा विकास करता आला. की मला नगर म्हणजे नोकरी करत असूनही मला नगर कॉलेजमध्ये शिकता आलं. नगर कॉलेज जर नसतं तर नगर जिल्हा शिक्षित राहिला असता. बापा हिवाळ्यांनी, ही नगर जिल्ह्याला खूप मोठी संधी निर्माण करून दिली. खूप मोठा त्याग केला त्यांनी. खरं तर मला खूप वाटायचं की त्यांना पद्मभूषणपर्यंतचा मोठा किताब भारत सरकारने द्यायला पाहिजे होतं. खूप चांगलं कार्य. नगर कॉलेज हे भारतातलं 10 नंबरचं कॉलेज होतं. आजही ते दर्जा टिकून आहे आणि तिथे काम करणारी सारी माणसं चॅरिटी स्वरूपाचं काम करतात. गोरगरिबांच्या शिक्षणाचं काम करतात. गरिबाला ते आर्थिक मदत देतात, शिक्षण देतात आणि त्याला पायावर उभं करण्याचं ते काम करतात. याच्यामुळं मला त्या कॉलेजबद्दलचा खूप आदर आहे आणि मला तिथे शिकायला मिळालं याचं मला खूप मनापासून अभिमान वाटतो.
1: नक्कीच. हो, नगर शहराचा वर्धापन दिन सर जवळ येतोय आणि एकमेव असं शहर आहे की ज्याची स्थापना तारीख आहे आणि आपण एक नगरचा भाग आहोत. तुमच्यासाठी नगर किती महत्वाचं आहे सगळ्याच दृष्टीनं, एक नगरचा माणूस म्हणून, नगरची ऐतिहासिक सांस्कृतिक वैभव म्हणून, नगरची खाद्य संस्कृती म्हणून, किती तुम्ही नगरच्या प्रेमात आहात किंवा किती नगर तुम्हाला आवडतं?
0: महत्वाची गोष्ट अशी की मी संपूर्ण भारतभरही फिरलो, पूर्ण महाराष्ट्र फिरलो. माझा का असं थोडा असा भाग राहिला आहे की मी तिथे अजून गेलो नाही भारतात. तर माझ्या मनात ती हे आहे की आपल्याला तिकडे जाऊन एकदा यायचंय. तर तो तसा प्रकार आहे. परंतु मला असं वाटतं की मी कुठेही गेलो तरी तिथे गेल्यानंतर जे काम आहे ते काम संपलं ना तर मी काम संपताच इथे येतो. मला तिथं फारसं थांबावं वाटत नाही कारण नगरला आल्यानंतर मनाला एक प्रकारची शांती मिळते, समाधान मिळतं आणि नगरमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्या तिकडे नाही भेटत चांगल्या.
1: नक्कीच.
0: हा, मुंबईमध्ये आपण किती राहिलो तरी मी नगरला कधी येईल असं वाटतं. पुण्याला तर मला जायलाच नको वाटतं कारण तिथलं ट्रॅफिक, तिथलं ते सगळं जनजीवन पाहिल्यानंतर धावपळीचं नको वाटतं. आपलं बरं आहे खूप. आणि मी तर खूप नगरचा मला व्यक्तिशः खूप अभिमान वाटतो कारण इथली माणसं, इथलं वागणं, इथलं बोलणं, आपण कुणालाही रेटवलं तरी ते समजून घेतात. अरे नाही सरला वेगळं सांगायचंय. तर अशा प्रकारची ती भूमिका असते आणि म्हणून नगरवर आपलं मनापासूनच प्रेम आहे आणि नगरला ज्या लोकांनी मोठं केलेलं आहे त्यांच्याबद्दलचा आपल्याला अभिमान आहे.
1: नक्कीच. हो सर, आज तुम्ही रेडिओ नगरमध्ये आला आहात स्नेहालयाच्या आणि रेडिओ केंद्रामध्ये अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: खरं तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही मंडळी हे चालवता कसं. कारण ही याला काही गव्हर्नमेंटचं कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही किंवा सरकारी मदत नाही आणि खाजगी जाहिरातीचा ओघ पाहिला तर जाहिरातीवर हे काही धंदा चालत नाही. मग हे तुम्ही चालवता कसं हा माझ्या समोरचा एक प्रश्न आहे. आणि चॅरिटी काम किती दिवस आपण करू शकतो? आता मला जर आकाशवाणीत बोलवलं असतं आणि एवढी मुलाखत घेतली असती तर मला 5,000 रुपये दिले असते. मला मिळालेले आहेत ते अशा प्रकारची मुलाखत देऊन ते पैसे मिळालेले आहेत. परंतु ते सरकारी आहे, आपल्याला त्याच पूर्ण कामाची जाणीव आहे. परंतु इथे जे आहे, भूषण देशमुखांनी मला खूप वेळा बोलवलं, खुश सर या ना तुम्ही, या ना तुम्ही, पण मी येतो, येईल येईल म्हणतो पण मला येता आलं नाही. पण तुम्ही मला एवढा आग्रह केला की मला ते मोडता आला नाही, त्याच्यामुळे मी इथपर्यंत आज आलो. तर हे नगरच्या विकासाच्या दृष्टीने, नगरच्या विकासाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असं शस्त्र आपल्याजवळ आहे. आता त्याचा वापर आपण कसं करतो त्याच्यावर ते बरंच अवलंबून आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. भूषण देशमुख खूप सुज्ञ पत्रकार आहे आणि त्यांना इथला इतिहास परिचित आहे, जिल्हा माहिती आहे पूर्ण आणि त्यांनी पत्रकारितेत खूप चांगलं काम केलेलं असल्यामुळं त्यांना हे केंद्र चालवतानाही निश्चित चांगल्या पद्धतीने संचालन करता येत आहे हे जाणवतं. कारण सुरू झाल्यापासून ते या क्षणापर्यंत चांगलं चाललेलं आहे. इथं काही असं वादळ आलंय मग इथं काही झालंय असं काही झालेलं नाही, तर ते सुरळीत चाललंय. म्हणजे आमचे बाबा होते गोपाळराव मिरीकर, त्यांनी सुरू केलं आणि भूषण देशमुखांनी ते आता चालवलंय. याचा खूप अभिमान वाटतो की ही चांगली माणसं आहेत, समाजाला दिशा देणारी माणसं आहेत, दिशा दाखवणारे माणसं आहेत. त्याच्यामुळं यांच्या हातात हे आहे याचं खूप समाधान आहे.
1: नक्कीच. सर, रेडिओ केंद्रात तुम्ही आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओचं स्थान किती महत्वाचं आहे?
0: माझ्या आयुष्यात रेडिओचं स्थान असं म्हणाल तर साधारणपणे माझा जन्म 57 आहे आणि त्या दरम्यान नुकताच रेडिओ सुरू झालेला होता. माझ्या लहानपणची आठवण अशी आहे की आमच्या मिरी गावी एक मोठा असं शाळेच्या बाहेर एक माईक लावलेला असायचा आणि रोज संध्याकाळी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकवले जायचे आणि तो आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम ऐकण्यासाठी जवळजवळ आमचं सगळं गाव एका ठिकाणी जमा व्हायचं. आम्ही लहान पिल्लं तिथं जाऊन बसायची, इकडं तिकडं ऐकायला मिळायचं. मुलांचे कार्यक्रम असले तर ते ऐकायला मिळायचे. दिवसभर ते बंद असायचं. कारण का तर दिवसभर लोक कामाला गेलेले असायचे, शेती कामाला इकडं तिकडं जायचे. पण संध्याकाळच्या वेळेला आल्यानंतर, घरी आल्यानंतर, फ्रेश झाल्यानंतर आणि जेवण तयार होईपर्यंत आकाशवाणीचे कार्यक्रम सगळ्या गावातली सगळी माणसं एकत्र येऊन ऐकत होती. फक्त स्त्रियांना येता येत नव्हतं का, तर त्यांना घरातली कामं त्यावेळेला करावं लागायची आणि म्हणून त्या घरात असायचे. तर तो माझ्या डोळ्यासमोरचा खूप मोठा प्रसंग आहे आणि तेव्हापासून आम्हाला त्याची आवड लागली. मग माझ्याकडं रेडिओ आला, रेडिओ आल्यानंतर टी व्ही आला, टी व्ही आल्यानंतर हे सगळे म्हणजे ज्याला आपण हे म्हणू की साधनं होती माहिती मिळवण्याची, ती साधनं सगळी आली. सगळ्या प्रकारची साधनं आपण हाताळू शकलो, परंतु रेडिओचा प्रभाव हा वेगळा आहे. आणि रेडिओ ऐकण्यासाठी फक्त कान द्यावे लागतात आणि चित्त जर ठेप्यावर असलं तर ज्ञान मिळतं.
1: नक्कीच.
0: हा, आणि महत्वाची गोष्ट तुमचा अँगल कसा आहे, पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला ज्ञान मिळवण्याची साधनं सहज मिळवता येतात. तर ज्ञान मिळवण्याचं साधन म्हणून मी रेडिओकडे पाहत आलेलो आहे.
1: नक्कीच सर. या माध्यमात आज तुमच्या खूप जवळ जा, आणि कोणतं आवडतं गीत तुम्हाला या माध्यमातून ऐकावं असं वाटेल?
0: मला खर तर महाराष्ट्र गीत खूप आवडतं. तर ते मी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ऐकत राहतो, अगदी कान देऊन ऐकतो. खूप चांगलं आहे ते आणि मनाला भावतं ते. आणि नादू म्हणोरांची गाणी मला ऐकायला आवडतात. त्यांच्यावर माझा थोडासा प्रभाव आहे.
1: नक्कीच.
0: कारण मला त्यांचा सहवास मिळाला, सुरेश भटांचा सहवास मिळाला, पु ल देशपांडेंपर्यंत जाता आलं, विवा शिरवाडकरांपर्यंत जाता आलं. त्यामुळे ह्या साऱ्या मोठ्या माणसांना समक्ष ऐकणं आणि रेडिओवरून ऐकणं ह्या दोन्ही क्रिया मला त्या काळात मिळालेल्या आहेत. तेव्हा मला त्यांच्याबद्दलचं आकर्षण आहे. विचारवंत मला नेहमीच आदरणीय असतात. ते कुठल्याही विचाराचे असले तरी तो त्यांचा विचार मी महत्वाचा मानतो.
1: नक्कीच सर. तुम्हाला नेहमी वेळ मिळाल्यानंतर ऐकावं असं वाटणारं महाराष्ट्र गीत नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि सर, वेळात वेळ काढून तुम्ही आज रेडिओ नगरच्या केंद्रात आलात, नगरकरांपर्यंत पोहोचलात, श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: ओके, धन्यवाद.
1: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होते आपल्या नगर शहरातील ग्रंथमित्र श्री दशरथ खोसे सर. आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामधून संवाद साधला. आज आपण इथेच थांबत आहोत, पण पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच नगर डायरी कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. आता आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं छत्रपती संभाजीनगरचं सायंकाळी 7 वाजेचं मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधू दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ह, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनेल, इलेक्ट्रिक स्टील, पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिक मधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रतिकिलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: करू या वेगी। विसरू नका, येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येत आहे तुमच्याच महसूल मंडळात।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे। धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे। केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल। वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला। महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरड मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली। या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे। मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते। काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे। त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे। विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे। धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं। ते 68 वर्षांचे होते। कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते। हवामान। गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती। राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं। येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा। इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर। सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार। आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं छत्रपती संभाजीनगरचं सायंकाळी 7 वाजेचं मराठी बातमीपत्र। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
3: हम खड़े थे साला सरकार से बढ़े।

0: रुमान।
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया।
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी देवव्रत चित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ओ मेरी महबूबा.

रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 एफएम यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमाच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 50। रसिक श्रोते हो, रेडिओ विश्वास आणि आपण सर्व रसिक श्रोते यांच्यामुळेच केवळ चिरंतन गाणी या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सवी भाग आज रसिकांना सादर करण्याचा योग येतो आहे। असेच आपले आशीर्वाद मला आणि चिरंतन गाणी या कार्यक्रमाला मिळत राहो अशी प्रार्थना करून आजच्या भागाला सुरुवात करूया। श्रोते हो, मराठी संगीत सृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात ऐकूया संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत।

रसिक हो, लावणी हा शब्द लावण्य या संस्कृत शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ सुंदर असा होतो. लावणी म्हणजे न सुकणारा मोगऱ्याचा गजरा. नृत्य, संगीत आणि अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे लावणी. लावणीमध्ये शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावासह भक्ती, शांत, वीर, करुण, वत्सल, हास्य, बिभत्स असे विविध रस देखील लावणीत दिसतात. सर्वसाधारणपणे ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही तालवाद्ये लावणी गायनात वापरली जातात. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी, फडाची लावणी असे ढोबळमानाने लावणीचे प्रकार सांगता येतील. बैठकीची लावणी गायिका, नर्तकी बैठकीमध्ये सादर करतात. नृत्य, गायन आणि दिलखेचक अदा हे या बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य. या लावणीला तबला, पेटी, तंबुरी इत्यादी वाद्यांची साथ असते. फडाची लावणी हा सर्वज्ञात प्रकार आहे. वाद्यांसह उत्कृष्ट नृत्यांगना, त्यांची अदा या सोबतीला झिलकरी, नाचा, सोंगाड्या इत्यादी कलावंतांची साथ हे या लावणीचं वैशिष्ट्य सांगता येईल. मंडळी, आजच्या कार्यक्रमातली पहिली लावणी ऐकूया, जी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी, गायली आहे लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी आणि लिहिली आहे विष्णू चिखलीकर यांनी. ही लावणी म्हणजे शृंगार आणि महाराष्ट्राच्या लावणी परंपरेतील ठसकेबाज नारीत्वाचं सजीव चित्रण. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात ही लावणी अधिकच रंगतदार झाली आहे. लावणीची भाषा ग्रामीण पण ठसक्याची आहे. लावणीतले शब्द विशेष मराठमोळ्या लावणी शैलीचं प्रतिनिधित्व करतात. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातला जोर, खटके आणि ठसका ही लावणी विशेष बनवतो. त्यांचा या लावणीमधील शब्दांचा केलेला खुमासदार उच्चार, त्यांची तालावरची पकड आणि अंतऱ्याच्या शेवटचा त्यांचा तो लांबवलेला स्वर, हे सगळं केवळ अप्रतिम आहे. ऐकूया मित्रांनो.

यानंतर ऐकूया सुलोचना चव्हाण यांनीच गायलेली आणि त्यांचे पती एस चव्हाण म्हणजेच श्यामराव चव्हाण यांनी स्वरबद्ध केलेली शाहीर सगन भाऊ यांनी लिहिलेली एक सुंदर लावणी. सुलोचना चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलोचना कदम. त्यांचा जन्म 17 मार्च 1933 रोजीचा. त्यांच्या घरचाच एक मेळा होता श्रीकृष्ण बालमेळा या नावाचा. याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांचं कलाक्षेत्रात पहिलं पाऊल पडलं. पहिले गाणे जेव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 9 वर्षांचं. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका देखील केल्या. त्यांचं माहेरचं नाव होतं सुलोचना महादेव कदम. त्यावेळी त्या सुलोचना कदम किंवा के सुलोचना या नावाने ओळखल्या जायच्या. मला हो म्हणत्यात लवंगी मिरची ही त्यांची पहिली लावणी. ती प्रचंड लोकप्रिय झाली. लावणी गायनातील त्यांच्या कौशल्यामुळे आचार्य प्र के आत्रे यांनी सुलोचनाताई यांना लावणी सम्राज्ञी हा किताब दिला. चपखल आणि फटकेबाद शब्दांना आपल्या आवाजाच्या आणि सुरांच्या माध्यमातून ठसका आणि खटका देण्याचे काम सुलोचना चव्हाण अतिशय उत्तम करत. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी विशेषतः लावण्यांनी जनसामान्यांच्या हृदयात मानाचे स्थान त्यांनी मिळवलं आहे. माझं गाणं माझं जगणं या नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. गायनातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री या पुरस्काराने त्यांना भारत सरकारने 2022 साली पुरस्कारित केलं. यापुढील लावणीचे संगीतकार सुलोचनाताई यांचे यजमान श्यामराव चव्हाण हे दिग्दर्शक होते, संगीतकार देखील होते. त्यांनी एस चव्हाण या नावाने संगीत दिलं. त्यांनी 1955 सालचा कलगी तुरा हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या लावणीचे कवी शाहीर सगन भाऊ पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहीर. कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे ते नावलौकिकास पात्र ठरले. सगन भाऊ यांच्या लावणीतल्या शृंगारात नाजूकपणा आणि संयम अधिक होता. सुलोचना चव्हाण यांचं अप्रतिम गायन असलेली ही लावणी एक शृंगारिक आणि विरहयुक्त भावनांनी भरलेली कविता आहे. ही लावणी ऐकताना स्त्रीच्या मनातल्या भावना, तिचं एकटेपण आणि प्रियकराच्या प्रतीक्षेतून निर्माण झालेली तिची अस्वस्थता यांचं अत्यंत अचूक चित्रण समोर येतं. तिच्या मनातील प्रेमाची ओढ, रात्र वाट पाहण्याची तगमग आणि एकाकीपण हे सगळं सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातून सुरेलपणे व्यक्त होतं या लावणीत. ही लावणी केवळ एक गीत नसून ती स्त्रीच्या मनाची आणि स्वप्नांची आणि अपेक्षांची अभिव्यक्ती आहे. श्यामराव चव्हाण यांच्या चालीमुळे आणि सुलोचना चव्हाण यांच्या सादरीकरणामुळे ही लावणी अजूनच प्रभावी ठरते. माथ्यावरचा चंद्र ढळला आहे, साख्याची येण्याची वेळ टळून गेली आहे, पण अजूनही ती त्याची वाट पाहते आहे. तो येईल असा दिलासा आहे, पण वेळ उलटून गेला असूनही तो अजूनही आलेला नाही. त्यामुळे तिच्या मनात

रसिक हो, ही आहे लोकप्रिय गायिका रुक्मिणी उर्फ रोशन सातारकर यांनी गायलेली एक सुमधुर लावणी. या लावणीचे शब्द, चाल आणि सादरीकरण यामध्ये स्त्रीच्या अंतरंगातील भावना, अपेक्षा आणि एका नवविवाहित किंवा लग्नाळू मुलीची भावना व्यक्त होते. तिला पतीच्या घरी संसार थाटण्यासाठी नांदायला जायचं आहे. लावणीमध्ये नांदायला हा शब्द एका स्त्रीच्या स्वप्नांच्या, अपेक्षांच्या आणि प्रेमाच्या दिशेने वाटचालीचे प्रतीक ठरतो. तिची सौंदर्याची सजावट, तिचे स्वप्नील भावविश्व आणि तिच्या मनात उमलणारी प्रेमभावना हे सगळं शृंगारिकतेच्या माध्यमातून व्यक्त झालं आहे या लावणीत. या लावणीच्या गीतकार वर्षा माचवे यांनी स्त्रीच्या अंतरंगातील भावना आणि नवोढेच्या मनातली उत्कंठा अत्यंत प्रभावीपणे शब्दबद्ध केली आहे. त्याचप्रमाणे संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या चालीतील लयबद्धता आणि गायिका रोशन सातारकर यांच्या आवाजातील कोवळेपणा, नखरेलपणा आणि भावनांची अभिव्यक्ती या लावणीला अधिक प्रभावी बनवते. ऐकूया मंडळी.

मित्रांनो, आता ऐकूया स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा हे अप्रतिम भावगीत लिहिणारे कवी मधुसूदन पांडुरंग भावे म्हणजेच कवी म पाम भावे यांनी लिहिलेली एक फरमास लावणी. लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली ही लावणी संगीतबद्ध केली आहे संगीतकार तुकाराम शिंदे यांनी. ही विनंती आहे एका प्रेमिकेची जी आपल्या सख्याला ओढीनं बोलावत आहे. यात लाजरेपणा आहे, संकोच आहे, पण प्रेमाची तीव्र ओढ देखील आहे. आपल्या रायाकडे, आपल्या दाजीकडे नाना हट्ट करणारी सुंदरी आपल्याला अनेक लावण्यांमध्ये आढळते. कधी तिला कोल्हापुरी साज हवा असतो, तर कधी पदरावरती जरतारीचा नाचरा मोर हवा असतो, कधी काठेवाडी घोड्यावर रायाने आपल्या पुढ्यात बसवावं असं तिला वाटतं, तर कधी गावातल्या टुरिंग टॉकीजमध्ये आलेला शिणुमा बघायला रायानं तिला न्यावं असा तिचा लाडी खाट्ट असतो. पण प्रेमाचा एक न्याराच नमुना या लावणीत आपल्याला दिसतो. तिला आपल्या रायाकडून काही म्हणता काहीही नको. तिचं मागणं फक्त एकच. तिच्या दाजींनी खिनभर म्हणजे क्षणभर फक्त तिच्याजवळ बसावं, गोड बोलावं, गालातल्या गालात प्रेमानं हसावं, बस एवढंच. ती मागणी करते आहे, आर्जव करते आहे, पण तिने तिच्या भावनांवर संयम ठेवला आहे. हा संयमच या लावणीला गोड आणि उदात्त बनवतो. त्यामुळे ही लावणी फक्त शृंगारिक नसून भावनिक अभिव्यक्तीचं एक सुरेल रूप ठरते. कार्यक्रम ऐकणारे आहो तात्या, मामा, आबा, दाजी, जरा सांभाळून हं, बघा तुम्हाला काय म्हणते आहे ही

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आजच्या सुवर्ण महोत्सवी भागात आपण ऐकत आहोत संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या काही निवडक लावण्या, कोळी गीत. मंडळी, कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया गीतकार कवी देवकीनंदन सारस्वत यांनी लिहिलेली, संगीतकार विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली, सुलोचना चव्हाण यांनी गायलेली एका मुलखाच्या लाजऱ्या खानदेशी नारीची एक मस्त लावणी. लावणीचं मुख्य तालवाद्य म्हणजे ढोलकी. फक्त ढोलकी वापरून एखादी लावणी किती परिणामकारक आणि सुंदर करता येऊ शकते याचं ही लावणी एक उत्तम उदाहरण आहे. संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या या लावणीमध्ये सुलोचनाताई यांच्या आवाजासह फक्त ढोलकी आहे. सुलोचना चव्हाण यांच्या गायकीत ठसका, आत्मविश्वास आणि भावनांची अभिव्यक्ती स्पष्टपणे दिसून येते. त्यांच्या आवाजातील जोर आणि लय लावणीला अधिक प्रभावी बनवतात. या मुलखाच्या लाजऱ्या नारीचा नखरा आहे कोल्हापूरचा, चालणं आहे सातारी, पण ही नार आहे मात्र खानदेशी. ऐकूया उत्तम ढोलकीच्या साथीने नटलेली ही सुंदर लावणी.

रसिक हो, यानंतर ऐकूया शाहीर अमर शेख यांनी लिहिलेले, गायलेले आणि संगीतबद्ध केलेले एक अतिशय सुंदर लोकप्रिय स्फूर्तीगीत, आगरी कोळी गीत. 20 ऑक्टोबर 1916 रोजी जन्मलेले शाहीर अमर शेख हे ख्यातनाम मराठी लोकशाहीर. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचं मूळ नाव. बार्शी येथील गरीब कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. आईच्या तोंडच्या ओव्या ऐकत ते मोठे झाले. गरिबीमुळे कधी बस चालकाबरोबर क्लिनर म्हणून तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावं लागलं. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावं लागलं होतं. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कराडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले आणि मास्टर विनायक यांच्या स्टुडिओमध्ये काम करू लागले. तिथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचं अमर शेख असं नामकरण केलं. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांची कवने ते प्रभावीपणे पेश करत असत. गोवा मुक्ती आंदोलनात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं. चीनी आणि पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचं प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होतं. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचार कार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर वापर केला. कवितेची अंतर्लय आणि रचना यमक प्रचूर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. ते नुसते मनस्वी कवी नव्हते तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगवली. ऐकूया रसिक हो, होशियार अशी दीर्घ आरोळी देऊन समुद्रावर दर्याला मच्छीमारीसाठी गेलेल्या आपल्या कोळी बांधवांना वादळी वारा सुटल्याची आणि आपली नाव जोमानं वल्लवीत लवकरात लवकर किनारा सुरक्षितपणे गाठण्याची सूचना आणि स्फूर्ती देणारं शाहीर अमर शेख यांचं हे भन्नाट आगरी कोळी गीत.

श्रोते हो, उन्हाळा आला की सर्वजण फळांचा राजा आंब्याची वाट पाहत असतात. कधी आंब्याचे आगमन होणार आणि कधी एकदा आंबा खायला मिळतो असं सर्वांनाच होतं. आंबा हे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वाधिक लोकांच्या पसंतीचं फळ आहे. आंबा हे एक गोड फळ कुठे ना कुठे प्रेम, ओढ आणि शृंगाराचा संकेत देतो. आंब्याचं पिकणं म्हणजे प्रेमाचं वाढणं असं प्रतिकात्मकतेनं समजलं जातं. चला तर मंडळी, आजच्या सुवर्ण महोत्सवी भागाच्या समारोपाला पाडाला पिकलेल्या या अस्सल आंब्याचा रसास्वाद घेऊया या अतिशय लोकप्रिय लावणीतून. रसिकांच्या सर्वाधिक पसंतीची ही लावणी लिहिली आणि संगीतबद्ध केली आहे तुकाराम शिंदे यांनी आणि गायली आहे सुलोचना चव्हाण यांनी. या लावणीच्या माध्यमातून नायिका तिची प्रेमाची गोडी आणि थोडी लाजरी असलेली तिची ओढ दाखवते आहे. ही आहे एक अत्यंत साधी सोपी भाषा असलेली 1972 सालची गोड आणि लाघवी लावणी. गायकी, लावणीतले शब्द आणि चालीमधले ताजेपण या लावणीला एक अनोखा स्वाद मिळून देतात. ऐकूया रसिकांनो.

मंडळी, कार्यक्रमाच्या आजच्या सुवर्णमहोत्सवी भागातून आपण संगीतकार तुकाराम शिंदे, एस चव्हाण, विठ्ठल शिंदे आणि शाहीर अमर शेख यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक लावण्यांचा आणि कोळीगीताचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

साध्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

नमस्कार नगरकर, माझे नाव आहे प्रवीण मुट्याल, संचालक स्नेहालय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जरा नजरों से कह दो जी,

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.